भावार्थ दासबोध भाग 14 निरूपणकार पद्माकर देशपांडे दशक दुसरे समास दुसरा उत्तम लक्षणे श्रोत्यांनी आता सावधान व्हावे. मी आपणास सर्वज्ञपणाचे लक्षण असलेले उत्तम गुण सांगत आहे. वाट विचारल्याशिवाय जाऊ नये, फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये, पडलेली वस्तू एकदम घेऊ नये, अतिवाद घालू नये, मनात कपट धरू नये, कुळशील शोधल्याशिवाय पत्नी करू नये, विचार केल्याशिवाय बोलू नये, विचारल्याशिवाय निर्णय घेऊ नये, मर्यादा ओळखून वागावे, प्रीती नसेल तर रुसू नये, चोराला ओळख विचारू नये, एकदम रात्री प्रवासाला निघू नये, लोकांशी बोलताना विनम्रता सोडू नये, पापाने द्रव्य जोडू नये, पुण्याचा रस्ता कधीही सोडू नये, निंदा द्वेष करू नये, चुकी

सांगू नये, आपण बोललेले विसरू नये, प्रसंगी सामर्थ्य दाखवण्यास चुकू नये, काही कारण नसताना समोरच्याचा निषेध करू नये, आळसामध्ये सुख मानू नये, एखाद्याने चहाडी केली तर लगेच त्यावर विश्वास ठेवू नये, शोध घेतल्याशिवाय काम स्वीकारू नये, सुखाची सवय लागू देऊ नये, पुरुषाने कधीही प्रयत्न सोडू नये, निरंतर कष्ट करण्याचा त्रास वाटून घेऊ नये, सभेमध्ये बोलताना लाजू नये, मात्र भरकटलेपणे बोलू नये, उगाचच पैज किंवा शर्यत लावू नये, जास्त चिंता करू नये पण अगदी निश्चिंत देखील राहू नये, परस्त्रीकडे पापबुद्धीने पाहू नये, कोणाचे उपकार घेऊ नये, घेतले तरी वेळ पाहून फेडावे, परपीडा विश्वासघात करू नये, अशुद्धता असू नये, मलिन वस्त्र नेसू नये, जाणाऱ्या व्यक्तीस कुठे जातो म्हणून विचारू नये, व्यापकपणा सोडू नये, तर कोणाच्या आधीन जाऊ नये, आपले ओझे दुसऱ्यावर टाकू नये, लेखी कराराशिवाय काम करू नये, हीन व्यक्तीकडून ऋण घेऊ नये, परवानगी घेतल्याशिवाय राजद्वारी जाऊ नये, खोटे आरोप करू नये, सभेमध्ये खोटे बोलू नये, आदर नसताना बोलू नये, स्वाभाविक वर्तन करावे, अकारण मत्सर करू नये, कोणी अन्याय केला असे नसेल तर त्याला त्रास देऊ नये, अनितीने वागू नये, कोणाला शारीरिक त्रास देऊ नये, खूप अन्न खाऊ नये, खूप निद्रा करू नये, दुष्ट व्यक्तीच्या घरी खूप दिवस राहू नये, आपल्याच गोष्टी सांगू नये, आपलीच कीर्ती वर्णू नये, आपल्या आपण गोष्टी सांगून हसू नये, धूम्रपान करू नये, मद्यपान करू नये, वाचा व्यक्तीशी मैत्री कधीही करू नये, काम केल्याशिवाय राहू नये, एखाद्याने नीच बोलल्यास ते सहन करू नये, ते वडिलांचेही आयते अन्न खाऊ नये, तोंडामध्ये शिवी असू नये, दुसऱ्याला पाहून हसू नये, गुणवंत व्यक्तीचे वाईट गुण घेऊ नये, पाहिलेली वस्तू चोरू नये, जास्त कंजूस होऊ नये, जीवलगांशी नेहमी कलह करू नये, कोणाचाही घात करू नये, खोटे उदाहरण सांगू नये, कधीही चुकीचे वर्तन करू नये, चहाडी चोरी करू नये, दुसऱ्याच्या घरी जाऊ नये, त्याच्या एखाद्याच्या मागे त्याचे उणेदुणे सांगत बसू नये, वेळप्रसंगी धैर्य बाळगावे, सत्वगुण सोडू नये आणि शरण आलेल्या शत्रूला शिक्षा देऊ नये, अशा प्रकारचे उत्तम गुण हे समर्थ सांगत आहेत. आणि हा भागही इथे संपला. पुढील उत्तम गुण पाहूया पुढील भागात. धन्यवाद.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. लोभ्याचे चित्ती धन, तैसे राखावे अनुसंधान. मंगलात मंगल, शुद्धात शुद्ध जाण, एक परमात्म्याचे अनुसंधान. हे बीज लावले जानी, धन्य धन्य झाले जनी. अचूक प्रयत्न तोच जाण, ज्या प्रयत्नात न चुकते अनुसंधान. सत्य

0: करावे भगवंताचे अनुसंधान, जेणे दूर होईल मी पण, मी माझे म्हणून सर्व काही करीत जावे, परी भगवंतापासून चित्त दूर न करावे, मारुती रायाचे घ्यावे दर्शन, त्याच्याच कृपेने राखावे अनुसंधान, लोभ्याचे चित्ती धन तैसे राखावे अनुसंधान, दूर गेला प्राणी परत येण्याची वेळ ठेवी मनी, तैसे राहणे आहे जगात मी परमात्म्याचा होण्याचा ठेवावा हेत, म्हणून न सोडावे अनुसंधान, कशापेक्षाही जास्ती करावे जतन, कोणाचेच न दुखवावे अंतःकरण, व्यवहार करीत असावा जतन, व्यवहारातील मान अपमान हे टाकावे गिळून, अखंड राखावे रामाचे अनुसंधान, जेणे सदा चरणाकडे लागेल वळण, माझे नाते गोते राम हा भाव ठेवून जावे रामास शरण, हे ऐका माझे वचन, मनाने भावे रामार्पण, अनन्य भावे भगवंती, जो कृपेची साक्षात मूर्ती, आपले करते पण टाकावे म्हणजे शरण जाता येते, ज्याने धरले भगवंताचे पाय तोच त्याला झाला उपाय, मी आता झालो रामाचा, त्याला अर्पावी सर्व चिंता, मी ज्याचा झालो त्याला माझी काळजी, हा ठेवावा भावचित्ती, माझे हित तो जाणे हे जाणून स्वस्थची राहणे, विषय वासना सुटण्यास उपाय जाणं, आपण जावे रामास शरण, जे जे करणे आपले हाती ते करून न झाली शांती, आता शरण जावे रघुपती, जावे रघुनाथास शरण, तोच दुःख करील निवारण, एक राम माझा धनी, त्याहून दुजे आपले न आणि मनी, अभिमान रहित जावे रामाला शरण, त्यानेच राम होईल आपला जाण, आता जगात माझे नाही कोणी, एका प्रभू रामा वाचुनी, निर्धार ठेवा शरण जावे राघव चरण,
1: पुन्हा भेटूयात,
0: स्वभावे होय हितकारी, म्हणून जी स्थिती रामाने दिली ती मानावी आपण भूमी, गंगेच्या प्रवाहात पडले गंगा नेईल तिकडे गेले, गंगा जाते योग्य ठिकाणी याचे जाणे सहजासहजी, तैसे असावे भगवंताचे स्मरणात, राम ठेवील त्यात मानावे हित, सर्व जगत जाने जाणले मिथ्या, हे जाणून शरण जावे रघुनाथा, कारण परमात्म्याला जाणे शरण, याहून दुजा मार्ग न उरला जाणं, धन्य तो व्यावहारिक जाणं, जेणे केले रामास स्वतःला अर्पण, रामा परते सत्य नाही, श्रुती स्मृती सांगतात हेच पाही, राम सत्ते विण न हले पान, हे सर्व जाणती थोर लहान, जानकी जीवन स्मरण

0: रसिक हो नमस्कार, मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, आज गुरुवार आणि आज विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण भेटत असतो. यामध्ये शिक्षकांना आपण आमंत्रित करत असतो आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी राबवलेल्या उपक्रमांविषयी जाणून घेत असतो. आणि याचं कारण म्हणजे ओपन लिंक फाउंडेशन आणि संजय दालमिया सर यांनी सुरू केलेलं विनोबा हे ऍप गेल्या 2 वर्षापासून आपण शिक्षकांच्या मुलाखती या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत आहोत. सगळ्या शिक्षकांनी एका छताखाली यावं या स्तुत्य उपक्रमाअंतर्गत हा सगळा प्रवास सुरू झाला आणि शिक्षकांनी राबवलेले उपक्रम विनोबा या ऍपवरती शेअर केले जातात. महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये याचं काम सध्या जोरात सुरू आहे आणि त्या संदर्भामध्ये पोस्ट ऑफ द मंथ शिक्षकांना पुरस्कार मिळत असतो आणि अशा पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित करत असतो. तर ह्याच अनुषंगाने आज आपल्याशी गप्पा मारायला खास नैताळे निफाड इथून आलेले श्री रमेश नंदू झोले सर आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत. आणि गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: नमस्कार मॅडम, धन्यवाद.
0: कसं वाटतंय सर आज इथे येऊन?
1: आज खरंच मॅडम विश्वास बसत नाही अजूनही, नाही का की मी आज प्रत्यक्ष मुलाखत देण्यासाठी आलेलो आहे, या गोष्टीवर माझा अजूनही विश्वास बसत नाही.
0: खूप खूप अभिनंदन सर तुमचं. गेल्या 22 वर्षापासून आपण शिक्षक म्हणून कार्यरत आहात, तर आतापर्यंतचा प्रवास कसा होता, काय सांगावं असं वाटतंय आणि मुळातच शिक्षक व्हावं असं का ठरवलं होतं, काय नेमकं त्यामागचं प्रयोजन होतं?
1: शिक्षक म्हणून तसा लहानपणापासून काही उद्देश नव्हता, पण एक सुरुवातीपासून एक लहान मुलांची आवड होती की लहान मुळात रमणं, त्यांच्यात खेळणं, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणं. मी जिथे जायचो तिथे माझ्या भोवती बालगोपाळांचा मेळावाच भरायचा आणि कदाचित नियतीला हेच मान्य असेल म्हणून परमेश्वराने शिक्षकी पेशाचं दान माझ्या पदरात टाकलं असावं असं मला वाटतं.
0: क्या बात आहे. किती साली आपण शिक्षक म्हणून रुजू झालात?
1: मी शिक्षक म्हणून माझा या पेशाची सुरुवात 2004 सालापासून झालेली आहे. माझी सुरुवात प्रथमतः सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी सुरुवातीचा प्रवास झाला माझा.
0: क्या बात आहे. आतापर्यंत किती ठिकाणी आपण बदली झाली आहे आपली?
1: आतापर्यंत मॅडम माझे 2 जिल्हे, 3 तालुके आणि 4 शाळा असा अविरत प्रवास चालू आहे.
0: बरं, कोणकोणत्या ठिकाणी आतापर्यंत आपण कार्यरत होतात?
1: आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील मालुसर हे छोटस गाव आहे. त्यानंतर तिथून चांदवड तालुक्यात गुराळे ही शाळा, त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात कोठुरे ही शाळा आणि आता सध्या नैताळे या शाळेवर मी कार्यरत आहे.
0: बरं,
1: असा हा प्रवास.
0: क्या बात आहे. आताची शाळा कशी आहे, विद्यार्थी संख्या कशी आहे आणि तुम्ही शिक्षक सगळे सहकारी किती आहात?
1: माझ्या आतापर्यंतच्या शाळेच्या कार्यकाळातील माझी ही नैताळे जी शाळा आहे ती माझी सर्वात मोठी शाळा आहे. इयत्ता 1 ते 7वीचे वर्ग आहेत, जवळपास 325 पट आहे आणि अशा प्रकारे 10 लोकांचा आमचा पूर्ण स्टाफ आहे, 3 कला कार्यानुभव, शारीरिक शिक्षणचे निदेशक आहे, असे आम्ही टोटल 13 लोक आहेत.
0: क्या बात, किती छान. बरं, आता तुमच्याकडे कितवीचा वर्ग आहे?
1: आता माझ्याकडे सध्या 34वा वर्ग आहे.
0: अच्छा, मस्त. आणि विनोबाची आणि तुमची ओळख कधी झाली?
1: विनोबाची आणि माझी ओळख ऑगस्ट 2024 पासून झाली. आमच्या एका केंद्र संमेलनामध्ये आम्हाला विनोबाची माहिती सांगण्यात आली, तिथून थोडीशी आयडिया आली की विनोबा ऍप आहे, शिक्षकांसाठी आहे, उपक्रमांसाठी आहे. प्रत्यक्ष वापर मी मग ऑगस्ट 2024 पासून केला. माझ्या मिसेस याचं काम करायच्या आणि त्यांचं बघून बघून मी ही सुरुवात केली आणि तिथून मी लीड आणि पिकअप घेतला.
0: वा, त्या पण शिक्षिकाच आहेत?
1: हो, त्याही शिक्षिकाच आहे.
0: जेव्हा असा ऍप आला त्यावेळेला नेमकं काय वाटलं होतं की आता हे जमेल का नाही, आपल्याला कसं जमेल असं कधी काही वाटलं होतं का?
1: सुरुवातीला थोडस शंका वाटायची की हे ऍप म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर कार्यरत आहे, त्याच्यामुळे मग याचा वापर करणं, आपल्या शाळेतील उपक्रमांची त्या ठिकाणी व्हिडिओ टाकणं, पोस्ट टाकणं, सुरुवातीला थोडस म्हणजे अवघड वाटलं. पण जेव्हा प्रत्यक्ष सुरुवात केल्यानंतर आपल्या पोस्टला लाईक मिळायचे, कमेंट मिळायचे आणि त्याच्यामुळे मग आणखीन जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आणि तिथून मग माझा प्रवास जोरात सुरू झाला.
0: वा, मस्त. आतापर्यंत किती पोस्ट शेअर केल्या असतील?
1: आतापर्यंत माझ्या जवळपास 800 पोस्ट विनोबाच्या माध्यमातून मी शेअर केलेले आहे.
0: बरं, वा, किती छान. आणि इतर शिक्षकांनी राबवलेले उपक्रम सुद्धा आपल्याला त्याच्यावर बघायला मिळतात विनोबावरती. मग तुम्ही ते पण कधी काही कन्सेप्ट आपल्या शाळेत राबवायचा प्रयत्न केला?
1: हो हो हो, इतर ज्या शाळेतील शिक्षकांचे असे नाविन्यपूर्ण विशेष उपक्रम असतात, मग आपल्यालाही वाटतं अरे हा सुद्धा उपक्रम आपण आपल्या मुलांसाठी राबवू शकतो, यातनं सुद्धा आपल्याला अपेक्षित गोष्ट त्यातनं साध्य करता येऊ शकता, मुलांच्या प्रगतीचा आलेख यातनं आपण उंचवू शकतो आणि आपले मुलं सुद्धा ते करतील हा आत्मविश्वास त्यातनं येतो आणि एक चांगल्या जोमाने कार्य करण्याची ऊर्जा आणि उर्मी मिळते.
0: वा, सध्या शाळेचा पट किती आहे आणि एकूणच विद्यार्थी संख्या कशी आहे आणि पालकांचं कसा रोल असतो शाळेमध्ये किंवा जे काही उपक्रम होतात त्यामध्ये शेतकरी वर्ग आहे बऱ्यापैकी, तर मग त्यांची इन्व्हॉल्वमेंट कशी असते?
1: सध्या आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक नैतळे शाळेमध्ये 325 पट आहे. इयत्ता पहिली ते चौथीची पूर्ण वर्ग आहे. माझ्याकडे चौथीचा वर्ग आहे. आणि पालकांचा दृष्टिकोन म्हटला तर पालक सुद्धा आता या गोष्टीमध्ये सक्रिय सहभाग घेऊ लागले आहे. त्यांनाही वाटतं की अरे आपल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेतला पाहिजेत. त्यांना जे विनोबाच्या माध्यमातून बक्षीस मिळतं त्याचे आम्ही फोटो शेअर करतो. त्यांनी केलेले उपक्रम सुद्धा आम्ही आमच्या पालकांच्या ग्रुपवर शेअर करतो. मग पालकांनाही वाटतं की आपला मुलगा कमी नको. ते सुद्धा सक्रिय सहभाग घेतात आणि मुलांना प्रोत्साहन देतात. आणि पालक सुद्धा आता बरस जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतात. त्याच्यामुळे आम्हाला या पालकांचा सुद्धा या गोष्टीमध्ये चांगला सहभाग लाभला आहे.
0: मस्तच. ज्या वेळेला सुरुवातीला तुम्ही मुलांचे व्हिडिओ काढायला सुरुवात केली आणि आता त्याला बरीच वर्ष जवळजवळ 1.5 वर्ष झालो या सगळ्या गोष्टीला, तर मग सुरुवातीचे विद्यार्थी आणि त्यांच्यामध्ये आता झालेला बदल यापैकी काय तुम्ही यामध्ये काय सांगाव?
1: नक्कीच सुरुवातीला विद्यार्थ्यांचा सहभाग थोडा अल्प असायचा. त्यांना सांगावं लागायचं. सुरुवातीला जेव्हा मी सुरुवात केली स्पेलिंग बी असेल, स्पोकन इंग्लिश ऍक्टिव्हिटी असेल, वेगवेगळ्या क्लबमध्ये महावाचन असेल, मग सुरुवातीला जे हुशार मुलं होते ते सहभाग घ्यायचे. 1 ते 2 मुलांचा सहभाग असायचा. पण आता मुलांनाही कळलं, आता आमच्या वर्गात इतकी स्पर्धा वाढलेली आहे की जवळपास एखादी ऍक्टिव्हिटी घ्यायची म्हटली तर प्रत्येकाचे वैयक्तिक माझे 15 ते 20 व्हिडिओ तयार करावे लागतात. सर्वांचा सहभाग वाढला आहे.
0: मग तुम्ही जे काही पोस्ट बनवता ते कोणकोणत्या विषयांवरती असतात आणि त्यातल्या काही लक्षात राहिलेल्या पोस्ट विषयी सांगा असं वाटतं का?
1: मी ज्या पोस्ट बनवतो त्या मुळात ज्या विषयामध्ये नाविन्यपूर्णता असेल त्या नाविन्यपूर्णता, मग इंग्रजी असेल, गणित असेल, विज्ञान असेल आणि मनोरंजक खेळ वगैरे असतील, काही वेगळं असं स्पेशल असेल त्याच्या मी पोस्ट बनवतो. आणि आतापर्यंत लक्षात राहण्यासारखी पोस्ट म्हणजे माझा कोठुरे येथे असताना 34 वर्गात मी नकाशा वाचन हा उपक्रम घेतला होता. आणि त्या उपक्रमाच्या अनुषंगाने आमची मुलं महाराष्ट्रातील जी जिल्हे आहेत 36 जिल्हे 1 मिनिटाच्या आत त्या नकाशामध्ये लावून द्यायची, हा आमचा नाविन्यपूर्ण उपक्रम होता आणि खूप छान होता. आणि हा उपक्रम आमच्या जिल्हा परिषदेच्या एकदा टीम आली होती आमच्या शाळेमध्ये, त्यांनी सुद्धा या उपक्रमाचा खूप कौतुक केलं होतं, मुलांना शाबासकी दिली होती आणि खूप छान असा हा उपक्रम होता. पूर्ण राज्यभर आमचा उपक्रम शेअर झाला होता.
0: बर, आणि या व्यतिरिक्त आपण जे काही सणवार असतात आणि ज्या जयंती पुण्यतिथी असतात त्याविषयी थोडं सांगा की कसे आपण ते उपक्रम राबवतो आणि त्याचे पण काही व्हिडिओज तुम्ही शेअर केलेत का?
1: हो हो हो, ज्या आपल्या शाळेमध्ये विविध थोर नेत्यांच्या जयंत्या असतील, पुण्यतिथ्या असतील, त्या अनुषंगाने शासनाचे जे उपक्रम असतात ते आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवतो आणि मुलांना सुद्धा त्यातनं त्यांच्या जीवन कार्याचा परिचय देतो, त्यांच्यात असलेले गुण, लहानपणी त्यांनी केलेला संघर्ष आणि त्या संघर्षातनं त्यांचं आयुष्य कसं घडलं ही मुलांना माहिती सांगतो. मग आपल्याला सुद्धा या परिस्थितीतनं घडायचं आहे, मग आपण सुद्धा त्यांचे गुण घेऊन त्यांच्या पावलावर पाव ठेवून आणि आपण सुद्धा असं चांगलं जीवनामध्ये एखादं मोठं महान व्यक्तिमत्व आपण घडू शकतो हा आम्ही त्यांना संदेश देतो. आणि अशा प्रकारे आम्ही त्यांच्या कार्याचा एखादा गुण मुलांमध्ये कसा येईल हे बघतो आम्ही. नाही का
0: किती छान. ह्या व्यतिरिक्त आपण दिवाळीची तयारी असेल किंवा इतर काही फेस्टिवल्स असतील तर ह्याची सगळी कृतीयुक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांना आपण कसं शिकवतो?
1: दिवाळी हा आपला सणांचा राजाच आपण असं म्हणतो. मुलांनाही दिवाळी सण खूप आवडीचा असतो आणि त्या अनुषंगाने मग आम्ही शाळेमध्ये दिवाळीची पूर्वतयारी म्हणून मग आकाश कंदील तयार करणं, दिवाळीचे भेटकार्ड तयार करणं आणि दिवाळीसाठीची जी सजावट असते त्या सजावटीच्या वस्तू बनवणं, त्याचप्रमाणे आम्ही इको फ्रेंडली दिवाळी कशी साजरी करता येईल यासाठी मुलांना आम्ही प्रतिज्ञा देतो. जे प्रदूषणयुक्त फटाके असतील त्याची आम्ही शपथ घेतो की मुलं ते फटाके फोडणार नाही आणि एक शांततायुक्त अशी कोणाला त्रास होणार नाही अशी दिवाळी सण साजरा करतील असा आम्ही शाळेमध्ये मुलांना संदेश देतो.
0: वा, त्या व्यतिरिक्त आपल्याकडे परसबाग असेल किंवा काही म्हणजे प्रत्यक्ष कृतीयुक्त शिक्षण पुन्हा तेच की ते आपण विद्यार्थ्यांच्या बाबतीत कसं करतो?
1: परसबागेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांचा सक्रिय असा सहभाग घेतो. विद्यार्थी स्वतः त्याला म्हणजे आमचा जास्तीत जास्त विद्यार्थी वर्ग हा शेतकरी वर्ग आहे. शेतकरी त्याच्यामुळे शेतीची सर्व कामं त्यांना माहीत आहे आणि त्याची त्यांना आवड आहे, ते नॅचरली गोष्ट आहे. आणि ते सुद्धा मग घरून रोपं आणणं, त्यांची निगा राखणं, त्यांना खत टाकणं, वेळेवर पाणी देणं आणि जी गोष्ट आम्हाला माहित नाही ती सुद्धा ते आम्हाला त्यातनं संदेश देतात आणि सर हे असं पाहिजे तर ते रोप चांगलं वाढेल, त्याला असं केलं पाहिजे.
0: क्या बात आहे, खूपच छान. मग जसं तुम्ही म्हटलात की तुमच्या मिसेस सुद्धा शिक्षिका आहेत आणि मग त्या आणि तुम्ही असं दोघं मिळून काही वेगळ्या कॉन्सेप्ट ठरवणं, त्या आपापल्या शाळेवर राबवणं असं कधी काही केलंय का?
1: हा, काही गोष्टी काही उपक्रम ठरवताना मग आम्ही सांगतो, मग ही गोष्ट अधिक मला असा अनुभव आला, मग यातनं काय केलं पाहिजे, मुलांचा रिस्पॉन्स चांगला मिळत नाहीये, मुलांचा प्रतिसाद मिळण्यासाठी काय केलं पाहिजे आणि मग अशी चर्चा केल्यानंतर तीही मला काही क्ल्यू देते आणि त्यातनं मग तो उपक्रम नक्कीच चांगल्या पद्धतीने पूर्णत्वास जातो.
0: वा, मस्तच. या व्यतिरिक्त आपण मग जो दप्तरमुक्त शनिवार आहे तो कशा पद्धतीने साजरा करतो आणि त्या दिवशी काय काय ऍक्टिव्हिटीज आपण मुलांकडून करून घेतो?
1: दप्तरमुक्त शनिवार असला की आम्ही आधीच पूर्व नियोजन करतो की त्या शनिवारच्या अनुषंगाने येणारे जे सण असतील किंवा जे काही थोर नेत्यांचे जयंती पुण्यतिथी असे कार्यक्रम असतील त्या अनुषंगाने मग आम्ही नियोजन करतो. आणि मग वेगवेगळे मनोरंजक खेळ असतील, वेगवेगळं साहित्य तयार करणं असेल, कलात्मक साहित्य असेल, कार्यानुभवचं साहित्य असेल, मातीच्या वस्तू असतील, विविध कागदकाम असेल, सजावटीच्या वस्तू असेल, या अनुषंगाने नियोजन करतो आणि मुलांनाही त्याची कल्पना देतो. मुलंही साहित्य घेऊन येतात आणि चांगल्या पद्धतीने मुलांचा कृतीयुक्त सहभाग आम्हाला मिळतो.
0: वा वा मस्तच. आतापर्यंत तुम्ही म्हटलात की साधारण 800 पोस्ट तुम्ही शेअर केले असतील, मग तुम्हाला नेमक्या कुठल्या पोस्ट बद्दल पुरस्कार मिळाला आणि आतापर्यंत पोस्ट ऑफ द मंथ तुम्हाला किती मिळाले?
1: पोस्ट ऑफ द मंथ मला आतापर्यंत जवळपास 5 पुरस्कार मिळालेले आहे. 3 पुरस्कार तालुकास्तरीय मिळालेले आहे आणि जिल्हास्तरीय जर म्हटलं तर मला जिल्हास्तरीय पुरस्कारामध्ये जे स्पेलिंग बी आहे, स्पेलिंग बी मध्ये आमचा प्रथम क्रमांक आलेला होता आणि स्पोकन इंग्लिश ऍक्टिव्हिटी मध्ये यामध्ये सुद्धा आम्हाला 2 पुरस्कार मिळाले आहे. स्टार टीचर अवॉर्ड मध्ये सुद्धा मला भरपूर पुरस्कार मिळालेला आहे आणि विनोबाच्या माध्यमातून खरंच मला कार्य करण्याची जी प्रेरणा मिळते ती या पुरस्कारामुळेच.
0: वा वा वा मस्तच. मग त्यावेळेला तुम्हाला शैक्षणिक साहित्य काय काय मिळालं होतं आणि ते वाटल्यानंतर विद्यार्थ्यांचा आनंद कसा होता?
1: खूपच छान होता. विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात सांगणं या ठिकाणी शब्दही कमी पडतील इतका त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. प्रथमतः विद्यार्थ्यांना लेखन साहित्य मिळालं. त्या लेखन साहित्यामध्ये पेन्सिल, पट्टी, शार्पनर, खोडलब्बर अशा वस्तू होत्या. त्यानंतर बरस क्राफ्ट पेपर मिळाले. त्यानंतर आम्हाला विद्यार्थ्यांसाठी क्यूब मिळाले होते आणि ते क्यूबचा सुद्धा विद्यार्थ्यांना चांगला असा फायदा झाला आणि त्यातनं ते लवकरात लवकर ऍक्टिव्हिटी करून ते क्यूब कलरचे क्यूब लावायला लागले. अशा पद्धतीने जास्तीत जास्त चांगलं साहित्य आम्हाला मिळालेलं आहे. चार्ट टेबल मिळाले होते, त्याच्यानंतर पाड्यांचे टेबल, इंग्रजी अंकलिपी मिळालेली होती आणि त्यासाठी मुलांची शब्दसंपत्ती सुद्धा त्या माध्यमातून वाढलेली आहे.
0: वा वा वा. विनोबामुळे विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला काय बदल जाणवला झालेला, जे आधीचे विद्यार्थी आणि ह्या ऍक्टिव्हिटीज मुळे त्यांच्यात झालेला बदल, यातलं काही लक्षात राहणारं तुम्हाला सांगावंसं वाटतं?
1: नक्कीच खूप असा बदल झाला विनोबा ऍपच्या माध्यमातून. विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढली, विद्यार्थी कॉन्फिडेंटली इंग्रजी बोलू लागले आणि वेगवेगळ्या संवादामध्ये सक्रिय सहभाग घेऊ लागले. त्यानंतर विद्यार्थी स्वतःहून पुढे येऊन कृती करण्यासाठी तयार झाले आणि स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द त्यांच्यामध्ये निर्माण झाली. कोणतंही आव्हान असो ते आव्हानाला सामोरं जाण्याचं एक जो आत्मविश्वास म्हणतो आपण तो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये रूढ झाला.
0: वा बरं. मग विद्यार्थ्यांमध्ये हे जे काही होणारे बदल आहेत तर याच्याने मग पालकांना कसं वाटतंय आता, म्हणजे त्यांचं ते हॅपी आहेत कसं आहे त्यांना काय वाटतं?
1: नक्कीच पालकांनाही तो आनंद होतो. पालकही फोन करतात, भेटल्यानंतर सांगतात सर आमचा मुलगा आता चांगल्या पद्धतीने अभ्यासाला लागलेला आहे, तुम्ही दिलेला जे ऍक्टिव्हिटी असेल तो करतो आणि पालकांना सुद्धा तो विद्यार्थी सहभागी करून घेतो. माझ्या स्पेलिंग बघा, माझ्या स्पेलिंग पाठ झाले का, माझं ही ऍक्टिव्हिटी बघा, माझं स्पोकनचा चॅलेंज बघा. आणि स्पोकनच्या चॅलेंजच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांची पालक तयारी करून घेतात. माय ड्रीम असेल, त्यानंतर माय जर्नी असेल, मग अशा पद्धतीने पालक सुद्धा मुलांना त्या अनुषंगाने त्यांची तयारी करून घेण्यास मदत करतात.
0: वा वा मस्तच. शिक्षकांसाठी किंवा शिक्षकांच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या प्रत्यक्षात आणण्याचं काम जे विनोबांनी केलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
1: नक्कीच विनोबा म्हणजे आमच्यासारख्या सामान्य शिक्षकांसाठी एक जो आपण म्हणतो ना उपक्रमाचा खजिना, तो उपक्रमांचा खजिनाच आहे, जादूचा पिटाराच आहे. त्यातनं अनेक असे उपक्रम आपल्याला मिळतात, आयडिया मिळते आणि एक नव्या जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळतं आणि आपल्या पोस्टला बक्षीस सुद्धा मिळतं. त्याच्यामुळे आणखीन शिक्षक जोमाने तो कार्य करतो. खरंच विनोबा हा एक शिक्षकांसाठी, सर्व शिक्षकांसाठी एक मार्गदर्शक असा चांगला ट्रॅक आहे असं मला वाटतं.
0: ज्या वेळेला तुम्ही मुलांचे व्हिडिओ करायला सुरुवात केली ते अगोदर ते समजा लाजत असतील की घाबरत असतील, पण नंतर मिळणारं बक्षीस बघून किंवा अरे आपल्या मित्राला येतंय मग आपल्याला पण आलं पाहिजे, मग अशा नंतर परिस्थिती थोडी बदलली का की सर माझा पण व्हिडिओ करा, आमच्या त्यांच्यामध्ये तुम्हाला काही चुरस बघायला मिळाली का?
1: नक्कीच नक्कीच मॅडम, विद्यार्थ्यांमध्ये खूप बदल झाला, खूप चुरस झाली आणि इतकी स्पर्धा वाढली की प्रत्येक जण आता म्हणतो की सर माझा व्हिडिओ काढा, माझा व्हिडिओ काढा, पहिले माझा काढा, पहिले माझा काढा. मग आम्हाला प्रश्न पडतो आधी घ्यायचा कोणाचा नाही का? त्याच्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये खूप बदल झालेला आहे.
0: वा. तर जाता जाता आपल्या सगळ्या शिक्षक मित्रमैत्रिणींना काही सल्ला द्यावा असं वाटतो का विनोबा ऍप वापरण्याविषयी काय वाटतं?
1: नक्कीच मला तर असं वाटतं की प्रत्येक शिक्षकाने विनोबा हा ऍप हे वापरलं पाहिजेत. शिक्षकांसाठी एक खूप चांगला असा प्लॅटफॉर्म आहे. शैक्षणिक आपली आपण जो म्हणतो मुलांना विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शाळेचा दर्जा तो उंचावण्यासाठी, एक प्रकारे चांगली उंच भरारी घेण्यासाठी आणि उभारी घेण्यासाठी विनोबा हे ऍप नक्की शिक्षकांना खूप चांगल्या पद्धतीने प्रेरणा देतं, मार्गदर्शन करतं असं मला वाटतं.
0: वा नक्कीच. तर शेवटी एक काही अविस्मरणीय घटना सांगूया आणि मग आपण ह्या मुलाखतीला विराम देऊया, तर काय सांगाल?
1: ठीक आहे. यात शिक्षकी पेशाच्या माध्यमातून अनेक अशा अविस्मरणीय घटना घडलेल्या आहेत. माझी जी आधीची शाळा होती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोठुरे, मग ती कोठुरे शाळेची इमारत आम्ही सर्व शिक्षकांनी ठरवलं, गावातल्या ग्रामस्थांनी, आमचे सरपंच असेल, उपसरपंच असेल, सर्व जणांनी ठरवलं की आता आपल्याला इमारत बांधायची आहे, नवीन इमारत. आणि त्या अनुषंगाने मग आम्ही एचएलकडे प्रस्ताव केला आणि एचएलने सुद्धा आमच्या त्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि जवळपास 2,80,00,000 इमारत त्या ठिकाणी आज काम जोमाने सुरू आहे. खूपच छान अशी ही घटना माझ्या आयुष्यातील आहे.
0: एकूणच 22 वर्षाचा आपला हा समृद्ध असा अनुभव आणि त्यातून आज निघालेलं हे सगळं तुमचं मनोगत हे अगदीच प्रेरणादायी आहे. तर आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि ह्या पुढील सगळ्या वाटचालीसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा. आपल्याला जास्तीत जास्त पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळो आणि त्याचा फायदा तुम्हालाही हो आणि विद्यार्थ्यांनाही हो अशाच सदिच्छा. आणि आतापुरतं इथेच थांबते. धन्यवाद.
1: नक्कीच मॅडम. जाता जाता एकच सांगेल की परमेश्वराने सर्वांना छान असं आयुष्य दिलेलं आहे, पण अट एकच घातली की जो झिजेल तोच चमकेल, हा संदेश या ठिकाणी मी देऊ इच्छितो. आणि जाता जाता सांगतो की ज्योतिसम जळता जळता प्रकाश द्यावा सकलांना, ज्योतिसम जळता जळता प्रकाश द्यावा सकलांना, परोपकार त्यात दिसावा, हाच जीवनाचा अर्थ असावा, हाच जीवनाचा अर्थ असावा.
0: वा खूपच छान. तर ह्याच हॅपी नोट वरती आज आपण रजा घेऊया. मंडळी विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. आज आपण गप्पा मारल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नैताळे निफाड इथून आलेले श्री रमेश नंदू झोले सर यांच्याशी. आतापुरता आपण इथेच थांबतो आहोत.

ओहो मंडळी, हा पहा झिमरू आला. हसत खेळत नाचत गात गात आला. यॉडलिंग सुद्धा काय भारी आहे नाही. आणि आता याला झिमरू म्हणावं की बहुरूपी म्हणावं बरं. पहा ना, या झिमरूचा गायक तोच, गीतकार तोच, संगीतकार तोच, आणि अहो ऍक्टर सुद्धा तोच. बापरे, एवढं सगळं वन मॅन शो करणारा हा कोण बरं? येस, किशोर कुमार, लिजेंडरी सिंगर किशोरदा. हरफन मौला, अवलिया, वन अँड ओनली वन अशी कित्येक विशेषणं लाभलेल्या या लोकप्रिय किशोरदाचा, खरं म्हणजे किशोर आजही आहे आणि उद्याही असणार आहे, म्हणून त्यांच्या जन्मदिनानिमित्त मी रामचंद्र कुलकर्णी आणि आपल्या तमाम चाहत्यांची ही आनंद यात्रा, गीत प्रतिमेची गीत यात्रा खास आपके लिए, आपके अनुरोध पर.

मित्रांनो, जिवंतपणीच एक दंतकथा होऊन जाणारी माणसं असतात काही. आपले कलंदर किशोरही असेच आहेत. खूप किस्से, बऱ्याच कहाण्या, कथा, दंतकथा, चिक्कार आहेत अहो. पण या सगळ्यातून दशांगुळे वर उरणारे किशोरदा नेमके होते तरी कसे? तर तेही किशोरनं स्वतः सांगून ठेवले आपल्यासाठी. मुझको प्यारा हर इन्सान, दिलवालो पे हूं कुर्बान, जिंदगी है मेरी जिंदगी के लिए. क्या बात है. आणि हो, तो हेही बजावून सांगतोय बरं का की हमसे कुछ न बोलिए. अहो आपण काय बोलणार, कारण हम है राही प्यार के.

मित्रांनो, किशोरदा हे मूळचे खंडव्याचे आणि आभास कुमार गांगुली हे त्यांचं ओरिजिनल नाव. खंडव्यात त्यांचं बालपण अगदी मौज मस्तीत गेलं. दोस्तांसोबत दंगा मस्ती करीत आणि गाणी गात गात ते मोठे झाले. दूध जलेबी हे त्यांची आवडती डिश असायची. खंडव्यावर त्यांचं खूप प्रेम होतं. फिल्म संन्यास घेऊन खंडव्याला येऊन निवांत राहणार असं ते वारंवार सांगायचे. मुंबईच्या धावपळीत त्यांना जेव्हा बालपणीचे खंडव्याचे दिवस आठवायचे तेव्हा ते मनोमन काय म्हणत असतील बरं? कोई लौटा दे मेरे भीती होये दिन.

किशोरदांविषयी बऱ्याच सुरस आणि चमत्कारिक अशा कथा आहेत. त्यांच्या घराबाहेर एक बोर्ड लावला होता म्हणतात, बिवेअर ऑफ किशोर कुमार. जरासे तरेवाईक पण मनानं मात्र निर्मळ. पण जिद्दीही तेवढेच बरं का. प्रसिद्ध दिग्दर्शक बी आर चोपडा, तर हे बी आर चोपडांकडे ते एकदा काम मागायला गेले, नाही मिळालं काम. पण पुढं हेच बी आर चोपडा किशोरदांकडे गाण्यासाठी ऑफर घेऊन आले होते. तेव्हा किशोरदांनी काय करावं, ते म्हणाले, आप धोती पहनकर और मुंह में पान चबाते चबाते आइए मेरे पास, फिर सोचेंगे. आता बघा, धोती, पान, लाल गळणारा मुखरस, ओहो आठवली ना पडोसन, ओ मेरी प्यारी बिंदू. चलो सुनते हैं.

काहे पैसे पे इतना गुरूर करे हैं, यही पैसा तो अपनों से दूर करे हैं। असं गाण्यातून सांगणारे किशोरदा प्रत्यक्षात मात्र फार व्यवहारी होते, थोडे कंजूशी होते। आपल्या गाण्याचे कामाचे पैसे नाही मिळाले की ते मग नाना खटपटी लटपटी करीत। असंच एकदा ते एका सेटवर अर्धाच मेकअप करून आले। आता निर्माता चकित झाला, त्यावर किशोरदा काय म्हणाले, आधा पैसा आधा काम। आणखीन एक निर्माते होते आरसी तलवार नावाचे, त्यांनी किशोरदांचे 8000 रुपये बुडवले होते। मग किशोरदांनी काय करावं, ते गेले या तलवारांच्या घरी आणि तिथे मोठ्यानं गाऊ लागले, ओ तलवार दे दे मेरे 8000। अशी गंमत। शेवटी पैसा हा पैसा असतो मित्रांनो, मग 8000 असो नाहीतर 5 रुपया 12 आणा।

किशोरदा जेवढे गमत्या आणि खोडकर होते ना, तेवढेच ते शांत आणि गंभीरही होते, एकांत प्रिय सुद्धा होते. त्यांना लाईमलाईट, मीडिया किंवा हे इंटरव्ह्यूज वगैरे फार आवडत नसत. मग मधूनच ते गायब होत, पत्ताच लागत नसे त्यांचा. त्यांचाच काय, त्यांच्या स्वभावाचा देखील पत्ता लागत नसे. जिंदगी एक सफर है सुहाना असं मस्त यॉडलिंग करीत गाणारा हा माणूस कधीतरी एकदम सिरियस होऊन जाई. एखाद्या उदास संध्याकाळी आराम खुर्चीत बसून तो वेगळीच गाणी गाई. कधी पंथी हो मैं उस पथका असं म्हणे, तर कधी जिंदगी का सफर है ये कैसा सफर.

0: प्रेम, प्रणय, विरह, अगदी कोणतीही भावना असो, किशोरदा अगदी तन्मयतेनं आणि झोकून देऊन गात मस्त. लता मंगेशकर दीदी किशोरदांना भारताचा डॅनी के म्हणत. रेकॉर्डिंगमध्येही त्यांची ही हसी मजाक, जोक्स असं सगळं चाललेलं असे. जवळपास 2500 गाणी त्यांनी गायली सगळ्या हिरोंसाठी, देव आनंद, अमिताभ बच्चन आणि त्यातही राजेश खन्ना, म्हणजे काकाचा तर ते आवाजच होते. काका आणि किशोर हे समीकरण, ही भट्टी अशी अफलातून जमली की बस पूछो मत. अमर प्रेम मधलं ते गाणं ये क्या हुआ, आता हे गाणं म्हणजे या दोघांचं सिग्नेचर सॉन्ग आहे. कारण दोघही कलंदर, दोघही सिकंदर आणि दोघही एकच म्हणायचे काय, ओ छोडो ये ना सोचो.
1: ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, अब क्या सुनाए.

किशोरदांचं कोणतंही गाणं घ्यायला सीख हो, क्या बात है, असं प्रत्येक गीत आनंद, दुःख, हर्ष, हुल्लडबाजी

वरवरचे किशोरदा आणि आतमधले किशोरदा, दोन वेगळे चेहरे, जणू दोन वेगळी माणसं, दोन आवाज. एक गातोय गुजर जाए दिन दिन दिन, आणि दुसरा आवाज विश्वासानं सांगतोय आपल्याला, कहां तक ये मन को अंधेरे चलेंगे, उदासी भरे दिन कभी तो ढलेंगे, कभी तो ढलेंगे.

तर मित्रांनो, असं हे किशोरदा, शब्दात न मावणारे, न गाण्यात सामावणारे, आज आपल्याला आपल्यात नसूनही आपले असणारे, आपले वाटणारे असे किशोरदा, हसताना रडताना आपल्या सोबत राहणारे, साथ साथ चालणारे, अशा या अफाट आवलीयाविषयी जास्त काय बोलणार आणि किती बोलणार. मी रामचंद्र कुलकर्णी आज तुमचा निरोप घेतोय आणि तो घेताना एवढं सांगेन मित्रांनो, हा कारवा गीतांचा आहे, हा कारवा जिंदगीचा आहे, गीत प्रतिमेचा आहे. इसे कभी अलविदा न कहना, कभी अलविदा न कहना.

0: रसिको नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिको FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. शैलेश लेले सरांनी सुरू केलेलं हे अतिशय स्तुत्य असा उपक्रम, ज्यामध्ये जर्मन आणि फ्रेंच या दोन्ही भाषा ऑनलाईन पद्धतीने आणि अतिशय माफक दरात आणि सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींना शिकता येईल अशा पद्धतीचा हा त्यांचा उपक्रम आहे. आणि गेल्या काही महिन्यापासून आपण विविध मान्यवरांशी गप्पा मारतो आहोत, त्यामध्ये काही विद्यार्थी आहेत, काही त्यांचे पालक आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहेत की ज्यांनी FLOA सोबत काम केलेलं आहे किंवा फॉरेन लँग्वेज शिकलेली आहे. तर ह्याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारणार आहेत पुणे इथून जोडले गेलेले राजेश खरे सर आणि दिलीप कलंत्री सर. त्या दोघांविषयी मला सांगायला नक्की आवडेल की खरे सर जे आहेत ते ARK सोल्युशन्सचे CEO आहेत आणि त्यासोबतच कलंत्री सर जे आहेत ते अंतर्ज्ञान क्लाउड वर्क्सचे CEO आहेत. आणि हे दोघेही आज माझ्याशी पुण्याहून जोडले गेलेले आहेत. त्यांचा एकूणच इंडिव्हिज्युअल प्रवास आणि FLOA सोबत ते कसे जोडले गेले ह्या सगळ्याच विषयी आज आपण गप्पा मारणार आहोत. गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी दोघांचं स्वागत करते. तुम्हा दोघांचंही अतिशय मनपूर्वक स्वागत सर.
1: धन्यवाद.
0: तर मुळातच तुम्ही दोघेही आपापल्या क्षेत्रामध्ये इतक्या उच्च पदावर आहात आणि दोघांचे वेगवेगळे सेटअप आहेत, तर मला दोघांविषयी जाणून घ्यायला आवडेल. आधी येते मी खरे सरांकडे की आपण कुठल्या क्षेत्रामध्ये काम करता आणि सध्या कुठे कार्यरत आहात.
1: तर मी राजेश खरे, 20 वर्ष IT इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर म्हणजे 2017 साली मी स्वतःची ARK सोल्युशन कंपनी सुरू केली. आम्ही लोकांना कस्टमाइज सॉफ्टवेअर बनवून देतो. आमचे काही रेडी टू युज प्रॉडक्ट सुद्धा आहेत. सो कस्टमाइज सॉफ्टवेअरमध्ये CRM झालं, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट किंवा असे बरेचसे आणि लर्निंग मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म म्हणजे ज्याच्यामध्ये किंवा ऑनलाईन एक्झाम सॉफ्टवेअर ज्याच्यामुळे मी FLOA शी जोडला गेलो. हे आम्ही असे बरेचसे विविध प्रकारचे 57-58 सॉफ्टवेअर बनवून झाले आहे. कस्टमायझेशन वरती आमचा जास्त भर आहे.
0: अच्छा, आणि कलंत्री सर आपण काय सांगाल.
2: मी IT क्षेत्रातच कार्यरत आहे मागचे 23 वर्ष. इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी एका कंपनीत जॉब ला होतो. तिथं मला ट्रेनिंग ह्या डोमेन मध्ये काम करायला मिळालं. टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण ट्रेनिंग मध्ये चांगल्या पद्धतीने लोकांना कुठले कॉन्सेप्ट कसे शिकवू शकतो हे मी तिथनं शिकलो. आणि 2012 साली मी माझी कंपनी फॉर्म केली. तर 2012 पासून आतापर्यंत आम्ही काही प्रोडक्ट डेव्हलप केले जे एज्युकेशन डोमेन मध्ये बरेचसे लोक वापरतात. स्पेशली कोचिंग इन्स्टिट्यूट जे CA चे असतील, CS चे असतील, MPSC चे स्कूल लेवल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, तर त्यांचं कम्प्लीट एक ऑनलाईन लर्निंगचं प्लॅटफॉर्म मी त्यांना प्रोव्हाइड करतो. त्याच्यात ते व्हिडिओ बेस्ड टीचिंग करू शकता, त्यांचे एक्झाम्स घेऊ शकता आणि हे जे काही ते शिकवतात स्टुडंट्सचं आपल्याकडे अनालिटिक्स पण येतं की कोण कुठे किती वेळ काय अभ्यास करत होता, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे आणि त्याच्यावरनं त्यांना आपल्याला काही रिकमेंडेशन पण प्रोव्हाइड
0: करतात.
2: हा जो प्लॅटफॉर्म आहे हा मुख्यतः प्रायव्हेट कोचिंग इन्स्टिट्यूट वापरतात, पण FLOA सारखे काही आमचे असोसिएट्स आहेत ते पण ह्या प्लॅटफॉर्मचा युज करून त्यांच्या मुलांना त्यांचे जे काही कोर्सेस आहेत ते शिकवतात. आणि बालभारतीचा जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे तो पण आम्ही प्रोव्हाइड केलेला आहे. तसं तो बालभारतीची जेवढी पुस्तकं आहे त्याच्यासाठी ई लर्निंग मटेरियल त्यांनी डेव्हलप केलं आहे, तर तो डिस्ट्रीब्युट करण्यासाठीचा जो प्लॅटफॉर्म आहे तो आम्ही प्रोव्हाइड केला आहे. तर असा आमचा एकूण अनुभव आहे आणि तोच अनुभव आम्ही FLOA सोबत असोसिएट होण्यासाठी वापरला आहे. तर त्यांच्या मुलांना आमच्या प्लॅटफॉर्म थ्रू जे काही व्हिडिओज वगैरे आहे त्याच्या थ्रू त्यांना शिकायला
0: मिळत. अच्छा, आणि तुमच्या दोघांसाठी हा सेमच प्रश्न आहे की ज्या वेळेला अशा पद्धतीचा एक इनिशिएटिव्ह घेतला जातोय हे कळल्यानंतर तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला होता.
1: उपक्रम फार छान, म्हणजे सगळ्या मुलांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता आणि असा हा प्लॅटफॉर्म. तर म्हणजे मी जेव्हा या प्रोजेक्टला जोडला गेलो तर मला एकदम छान वाटलं की कोणीही हे शिकू शकतं. सो आपण टेक्नॉलॉजी देऊ शकतो आणि त्या टेक्नॉलॉजीचा फायदा सगळेजण शिकण्यासाठी वापरू शकतात, हा जो विचार होता हाच मला जास्त भावला आणि मला वाटतं मी या प्रोजेक्टला जोडला गेलो.
0: बर, दिलीप सर,
2: या प्रोजेक्ट मध्ये आवडलं असं की फॉरेन लँग्वेज जी इलाइट क्लास साठी तयार केलेला कॉन्सेप्ट आहे की फॉरेन लँग्वेज शिकणारी लोक जरा इलाइट क्लास वाले असतात.
0: बरोबर.
2: पण ज्या पद्धतीने हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केलाय, ZP च्या शाळा, कॉर्पोरेशनच्या शाळा, इथली मुलं फ्रेंच किंवा जर्मन शिकताय आणि त्याच्या परीक्षा देताय आणि त्यांना त्याच्यात आवडी निर्माण करता येऊ शकते आणि हे एवढ्या मास लेवलला घेऊन जात आहे, हा या उपक्रमाचा USP आहे खरं. अदरवाइज तुम्ही कुठलेही फॉरेन लँग्वेजचे कोर्सेस वगैरे बघा, इट इज मेड फॉर लाईक अफ्लुएंट क्लास वगैरे. आणि याला फक्त म्हणजे असं नाही केलंय की म्हणजे शिकवायचंय, टेस्ट घ्यायची आहे, सर्टिफिकेट द्यायचंय, टेक्नॉलॉजीचा पण वापर करायचा आहे. तो याच्यामुळे त्याचा जो काही काय म्हणतो एसेन्स जो आहे शिकवण्याचा एकदम चांगला आहे. दॅट्स वाय ज्या प्रोजेक्ट मला असं मनापासून आवडतो, कारण याला आहे ना खूप खूप खूप स्कोप आहे. आणि भारतात म्हणजे आता फक्त महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं, गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी पहिले ते 10वी 1,80,00,000 आहे. त्या विद्यार्थ्यांपर्यंत ह्या प्रोग्राम थ्रू पोहोचणं, त्यांना फॉरेन लँग्वेज काय असते, त्याचा पुढे जाऊन वापर काय होणार आहे, ह्या सगळ्याची माहिती मिळणं हे खूप म्हणजे चांगला प्रोजेक्ट आहे. त्याला आपण टेक्नॉलॉजी म्हणून जे काही सपोर्ट करू शकलो, म्हणून मी फील की वी आर लकी की याच्यावर आम्ही काम करतोय. खरं
0: क्या बात आहे. बरं, आता थोडस आम्ही जे नॉन टेक्निकल फील्ड मधले जे लोक आहोत, तर यांना थोडस सोप्या भाषेत जर का तुम्ही समजून सांगितलं तर मला फार आवडेल. की तुम्ही टेक्नॉलॉजी पार्टनर म्हणून FLOA सोबत जोडले गेलेले आहात हे ऐकताना खरं तर खूप छान वाटतं, पण नेमकं तुम्ही कशा पद्धतीने त्यांना हेल्प केलेली आहे किंवा काय तुम्ही काम केलंय किंवा तुमचा रोल यामध्ये कशा पद्धतीने आहे हे थोडं मला सविस्तररित्या समजून घ्यायला नक्की आवडेल.
1: ठीक आहे, मी सुरुवात करतो. मला असं वाटतं ऑनलाईन शिकणे हे कोविड काळापासून मला जास्त म्हणजे त्याला आधी होतच ऑनलाईन शिकायचं, लोक कोर्सेस करायचे, पण कोविड जेव्हा झालं त्याच्यानंतर लोकांना असं त्याचं महत्व पटलं की ऑनलाईन पण शिकता येतं. आणि त्यानंतर हे सगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, म्हणजे ऑनलाईन आपण शिकू शकतो हे जास्त लोकांपर्यंत पोहोचलं आणि लोकांनी त्याला ऍक्सेप्ट सुद्धा केलं. सो हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म मग असं म्हणजे काय म्हणूया की त्याच्यामुळे असं टेक्नॉलॉजी ह्याच्यासाठी असं काय देऊ शकतो आपण. मी जसं म्हणजे आपण ऐकतोच तेव्हापासून की कोणीतरी ऑनलाईन तो व्हिडिओ बघतो आहे, तो व्हिडिओ बघतोय त्या व्हिडिओला. आता ऑनलाईन असण्याचे फायदे कसे असतात की मी मला जर तो कन्सेप्ट समजून घ्यायचा असेल तर मी त्याला 10 वेळा बघू शकतो तो व्हिडिओ. मी रिवाइंड करून परत एकदा असं करून मी 10 वेळा तो समजून घेऊ शकतो. सो मला माझ्या हिशोबाने मला हवं तेव्हा मी तो कोर्स करू शकतो, हा एक त्याचा उपक्रम झाला. त्याच्यानंतर दुसरं असं आहे की ही एक्झाम सुद्धा ऑनलाईन असते. सो याच्यामुळे काय होतं की हे कोणी आपण म्हणजे एक्झाम ऑनलाईन असल्यामुळे त्यांना कुठेही जायची गरज नाही, ते त्यांच्या घरात बसून ती एक्झाम देऊ शकतात. सो अशा प्रकारे याचा एक अजून वेगळा फायदा आपण ऑनलाईन असल्यामुळे देऊ शकतो असं मला वाटतं. की ह्या आणि हेच सगळं FLOA प्लॅटफॉर्म आहे की एक लँग्वेजच्या नंतर दुसरी लँग्वेज, हे जे काही त्यांना घरात बसून ते एक एक लँग्वेज शिकता येते. तो आता हा जो प्लॅटफॉर्म बनवलाय मी त्याच्यावरती लाईक बघायला गेलं तर IIT JEE चे क्लासेसचे एक्झाम्स होतात, NEET चे होतात, संस्कृत सेवा फाउंडेशन आहे त्यांनी पण याच्यावरती संस्कृत मध्ये एक्झाम घेतले आहेत. आणि आता मेडिकल कॉलेजच्या पण काही एक्झाम याच्यावरती झाल्या आहेत. आणि आता FLOA अशा या दोन्ही फ्रेंच आणि जर्मन भाषांच्या एक्झाम याच्यावरती होतात. सो ते एक छान वाटतं आणि त्याचा भाग असल्याचा लाईक अभिमान सुद्धा आहे.
0: वा किती छान. सर तुम्ही काय सांगाल?
2: ऍक्च्युली टेक्नॉलॉजी ना एक जसं कॅटलिस्ट म्हणून काम करतं. जसं कॅटलिस्ट म्हणजे बेसिकली कुठली प्रोसेस फास्ट काम करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर होतो खरं. आणि हल्लीच्या काळात आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे, आणि त्याचा वापर म्हणजे डेली लाईफ मध्ये आपण सहजपणे करायला लागलो आहे. तेच FLOA सोबत जोडल्या गेलंय आणि टेक्नॉलॉजी त्याला एक इंटिग्रेटेड पार्ट बनवला. तो सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर कुठली ऍक्टिव्हिटी असो, म्हणजे मुलाला FLOA परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन भरायचं आहे, रजिस्ट्रेशन भरण्यासाठी ऑनलाईन फॉर्म आहे, लोक येतात ऑनलाईन फॉर्म भरतात, फी भरतात आणि रजिस्टर करतात. त्याच्यासाठी जसं आपल्या काळात म्हणजे मी जेव्हा शिकायचो एखादी परीक्षा द्यायची असेल तर मला तो फिजिकल फॉर्म भरायला लागायचा, पैसे पोस्टात जाऊन जमा करायचे, त्यानंतर मला पोचपावती मिळायची. हे सगळे ही सगळी जी प्रोसेस आहे ती टाइम कन्झ्युमिंग पण होती, खर्चिक होती. त्याच्याऐवजी हे जे काही आता टेक्नॉलॉजीचा वापर करून सोपं झालंय ना, त्याच्यामुळे लोकांची पण लाईफ कन्व्हिनियंट आहे, त्यांच्यापर्यंत जास्त गोष्टी पोहोचत आहे. बेसिकली असं प्रत्येक स्टेजला आहे FLOA मध्ये, रजिस्ट्रेशन असो, ऑनलाईन लर्निंग असो, त्यानंतर एक्झाम असो. एक्झाम तुमची ऑफलाईन जरी झाली तर ते एक OMR शीट म्हणून कॉन्सेप्ट असतं. म्हणजे तुम्ही एखादी एक्झाम दिली असेल तर असे गोल असतात सर्कल, त्याला आपण पेन्सिलनी गोल करतो असं, तर त्या ज्या OMR शीट असतात ना त्या पण ऑटोमॅटिक रीड होतात कम्प्युटर थ्रू. म्हणजे त्याला आहे ना आपल्याला मॅन्युअली चेक नाही करायला लागत. हे सगळं जे काही टेक्नॉलॉजीचं युसेज आहे ते युसेज आपण म्हणजे कमी रिसोर्सेस मध्ये जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो त्याच्यामुळे याला स्प्रेड खूप मिळतो. तो कॉन्सेप्ट जो आहे तो म्हणजे फॉरेन लँग्वेज शिकवणं, त्याचा कंटेंट बनवणं हा एक पार्ट झाला. सो त्याचा यू कॅन से हार्ट किंवा ब्रेन आहे, पण बाकीचा जो पार्ट आहे ना ज्याच्यामुळे ते सोपं होतं तो सगळं टेक्नॉलॉजी हँडल करते.
0: खरंच खूप छान आणि सोप्या भाषेत सर तुम्ही हे समजून सांगितलं. तर फ्लोआ सोबत काम करतानाचा काही वेगळा अनुभव इथे आज तुम्हाला दोघांनाही शेअर करावासा वाटतो का?
1: खूप सारे अनुभव आहेत. काय आहे हे सगळं सोपं करायचं म्हणजे प्रत्येकाला ते वापरता आलं पाहिजे. तर याच्यासाठी ना म्हणजे जेव्हा आपण आयटी मधलं सोल्युशन बनवतो तर ते आयटी मधलं सोल्युशन बऱ्याच वेळेस असं बनतं की काय ठीक आहे लोकांना समजेल, पण जेव्हा तुम्हाला ते प्रश्न येतात की हे जमत नाहीये तर मग आपल्याला समजतं की नाही नाही आपण जे काही विचार करतोय ते एकदम सगळ्यात सोपं म्हणजे तुम्हालाही मी एक्सप्लेन करू शकता आलं पाहिजे, तुम्हालाही ते वापरता आलं पाहिजे. सो लोकांनी चुका नाही करायला पाहिजे तर त्याच्यासाठी काय काय करू शकतो असे सगळे अनुभव. मग याच्यामुळे काय होतं की सॉफ्टवेअरची जे डेव्हलपमेंट प्रोसेस आहे त्याला एक वेगळा अँगल मिळतो. आणि दुसरं जर पार्टिसिपेशन म्हणाल तर कुठल्या तरी एका रिमोट शाळेत ना, म्हणजे माझ्यासाठी तर असं होतं मी राजगुरुनगर मधलं ती मुलगी पहिली आली होती भारतामध्ये. सो ती माझ्यासाठी म्हणजे मुलांसाठी हे प्लॅटफॉर्म इन्स्पिरेशन आहे, पण माझ्यासाठी ती मुलगी इन्स्पिरेशन होती की आम्ही जो काही प्लॅटफॉर्मशी संलग्न आहोत त्या प्लॅटफॉर्म मधनं अशी मुलगी पहिली आली आहे आणि ती भारतात आली आहे आणि ती जर्मन अशा फॉरेन लँग्वेज मध्ये ती पहिली आली आहे. सो म्हणजे मला सुद्धा ती जर्मन लँग्वेज येत नाही, पण जेव्हा ते असं बघितलं की किती आपण सोपं करून देऊ शकतो तर शैलेश सर नेहमी माझ्या मागे असतात की अरे हे सोपं करूया अरे सोपं करूया. सो ते आता सोपं करत करत म्हणजे आता माझ्या कुठलंही सॉफ्टवेअर बनवत असताना मी सोपं करूया असं एक मागे डोक्यात असतं की सोपं करायला पाहिजे.
0: खूपच छान.
2: माझा अनुभव म्हणजे आतापर्यंत ना आम्ही म्हणजे मी पर्सनली फील्ड वर फार गेलेलो नाहीये, म्हणजे शाळांमध्ये वगैरे आम्ही बॅकएंड टेक्नॉलॉजी आणि हे सगळं काम केलं. पण जेव्हा केव्हा मीटिंग असते तर शाळेत काय होतं, लोकांचे रिएक्शन काय आहे, टीचर लोकांचे रिएक्शन, प्रश्न, असं भरपूर इंटरेस्टिंग डिस्कशन होत असतं. मला पण असं एक लाईव्ह एक्सपिरियन्स घ्यायचं आहे शाळेत जाऊन, त्यांचे रिएक्शन बघून, त्यांचे क्युरिओसिटी काय असते. अजून आतापर्यंतचे जे अनुभव आहे ते मी फक्त ऐकले, मला स्वतः अनुभव व्हायचे एकदा शाळेत जाऊन. ती माझी इच्छा आहे, ते मी शैलेश सरांना पण सांगितलं की सर आपण एकदा मला पण घेऊन चला, तर वाटलं की तुम्ही एकदा कम्प्लीट कराल त्यानंतर जाऊ आपण.
0: वा, आणि तुमच्या दोघांचा काही पुढे भविष्यात मानस आहे का की फ्रेंच आणि जर्मन आपण पण शिकावी असा?
1: मला असं वाटतं मला ते म्हणजे अगेन काय म्हणूया ते गुटन मॉर्गन मला ऐकून ऐकून ते व्हिडिओ म्हणजे जेव्हा ते सुरू झालं तेव्हा ते ऐकून ऐकून सुद्धा तेवढं जमलंय. भाऊ नक्कीच परदेशी भाषा शिकायला हवी सो मला नक्कीच वाटतं आणि शिकेन असं आता तरी वाटतंय की शिकेन नक्की कधीतरी. आता ते लवकर योग सोडून आला तर चांगलं वाटणार आहे, नक्कीच आवडेल.
2: प्रयत्न करू आम्ही.
0: अगदी. तुम्ही खर तर हा जो काही खूप मोठा भार उचलताय आता जेव्हा तुमच्याशी गप्पा मारतीये, तुम्ही जे काही सांगताय सगळं तुमचं काम कशा पद्धतीने चालतं ते ऐकून खरंच खूप छान वाटतंय की एक खूप मोठा पार्ट तुम्ही सांभाळता आहात आणि ज्याच्यातून मुलं शिकतात ते सोपं करणं हे जे तुमचं काही एम आहे ते ऐकून खरंच खूप छान वाटलं की फक्त आपण एखादं प्रोजेक्ट कम्प्लीट करून देणं किंवा एखादं सॉफ्टवेअर बनवून देणं इथपर्यंत तुम्ही मर्यादित नाही राहिलेले आहात, तर त्याचा जास्तीत जास्त लोकांना किंवा सर्वसामान्य लोकांना सुद्धा जे या फील्डमधले नाहीयेत अशांना सुद्धा सोपं वाटावं ह्यासाठी जे तुमचे प्रयत्न जे चालू आहेत ते ऐकून खरंच खूप छान वाटलं. पण जाता जाता आपल्या सगळ्या श्रोत्यांना काही सल्ला द्यावा असा वाटतो का, फॉरेन लँग्वेज का शिकली पाहिजे आणि काय त्याचा पुढे भविष्यात उपयोग होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं?
1: भाषा कुठली पण शिकली तर वाया जात नाही म्हणजे मला तर असं वाटतं. तुम्ही म्हणजे आपण सची भाषा घरात बोलतो कारण मग मुलांना नाही समजावी, तर तुम्ही अशी जर नवीन भाषा शिकलात तर तुम्हालाही छान वाटेल शिकताना आणि तुम्ही त्या भाषेमध्ये बोललात तर म्हणजे तुम्ही एक तर तुमची सिक्रेसी मेंटेन राहू शकेल, तुम्ही एकमेकांशी बोलता आहात तसं होऊ शकतं. दुसरं की नवीन भाषा शिकल्याने तुम्हाला नवीन संस्कृती शिकायला मिळते आणि मला असं वाटतं की संस्कृती शिकावी, त्याच्यात काय नवीन आहे ते तुम्ही तुमच्या आयुष्यात कसं वापरू शकता तेही वापरून बघा.
0: नक्की नक्की. वा,
2: मला एक सांगायचं की आपण आता म्हणजे करंट एआयच्या युगात जगतोय, एआयनी बऱ्याच काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आता आणि देणार पण आहे पुढे, पण त्या सगळ्या करेक्ट आहे नाही आहे हे जाणून घेण्यासाठी जसं भारताचं काहीतरी एक कल्चर आहे, महाराष्ट्राचं एक कल्चर आहे, ते जर्मन भाषेत, फ्रेंच भाषेत किंवा इतर कुठल्याही भाषेत जेव्हा केव्हा ते लोक मांडतात ते करेक्ट मांडताय नाही मांडत आहे तर काय चुका आहे ह्याचं अंडरस्टँडिंग आपल्या लोकांना असलं पाहिजे. म्हणून आपण आपल्या मुलांना किंवा ह्या सगळ्या लोकांना कुठली तरी परकीय भाषा शिकवणं हे आवश्यक आहे आणि म्हणून हा जो इनिशिएटिव्ह आहे ना हा खूप महत्वाचा आहे. हा फ्युचरमध्ये आपल्याला क्रॉस व्हॅलिडेशन आणि याच्यासाठी पण उपयोगी पडेल. म्हणून खूप लोकांनी शिकावं. राजेश सर जसं म्हटले की तुम्हाला एक नवीन कल्चर शिकायला मिळतं, त्यांच्या मेथड शिकायला मिळतात, हे पण एक महत्वाचा भाग आहे. पण पुढचं जे काही फ्युचर येणार आहे त्याच्यासाठी आपण प्रिपेअर असलो पाहिजे. म्हणून वी शुड लर्न दिस असं मला वाटतं.
1: मला असं वाटलं की आता आपण बोललो सगळं इंटरनेट वगैरे वगैरे, सो एक सांगायचं राहून गेलं की हे सगळं इंटरनेट असल्यानंतरच हे सगळं शिकायला मिळेल असं नाहीये. सो रिओ प्ले जे दिलीप सरांचं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामुळे आम्ही काय केलंय की हे रिओ प्ले मध्ये आम्ही हे सगळं कंटेंट जो आहे डेव्हलप केलेला तो आम्ही पेनड्राईव्ह फॉर्मॅट मध्ये ऑफलाईन हा कंटेंट शाळांना देतो. शाळा त्यांच्या हिशोबाने एक तास बनवून तो शाळेत शिकवू शकतात. आणि मग मुलांनी काय शिकलं हे शिकण्यासाठी ते जे आमची ऑनलाईन जी एक्झाम आहे ती ऑनलाईन एक्झाम देऊ शकतात किंवा ऑफलाईन एक्झाम सुद्धा, म्हणजे जे सरांनी सांगितलं ना ती गोळे गोळे ओएमआर शीट मधनं ते बनवून ती एक्झाम तशी पण देऊ शकतात. सो गरज नाहीये की फक्त इंटरनेट असलंच पाहिजे वगैरे, इंटरनेट नसताना सुद्धा तुम्ही याचा भाग असू शकता. म्हणजे हे एक अजून म्हणजे टेक्नॉलॉजीने दिलेलं वरदानच म्हणूया आपण.
0: नक्कीच, खरोखरच हा एक खूप महत्वाचा आणि प्लस पॉइंट तुम्ही सांगितला की बऱ्याच वेळेला असं होतं की दुर्गम भागामध्ये किंवा अतिदुर्गम भागामध्ये विद्यार्थ्यांना या फॅसिलिटीज नाही उपलब्ध होऊ शकत, किंवा आपल्याकडे सुद्धा लोड शेडिंग आलं की आपल्या ते इंटरनेटचा काही उपयोग होत नाही. तर तुम्ही हे जे काही त्याच्यावरती सोल्युशन काढलंय, खरोखरच तुम्ही जे सोल्युशन्स बनवता ते खऱ्या अर्थाने सार्थकी ठरलंय असं मी म्हणेन.
1: नक्कीच, थँक्यू.
0: तर आज तुम्हा दोघांनी सुद्धा इतका छान वेळ आम्हाला दिला आणि तुम्ही महत्वाचा जो काही रोल ह्या फ्लोआ सोबत प्ले करत आहात त्याविषयी जी काही आम्हाला सविस्तर माहिती सांगितली, त्यासोबत उत्तम अशा टिप्स पण दिल्या, तर त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. मुळात तुम्ही वेळात वेळ काढून आज आमच्याशी जोडल्या गेलात त्यासाठी तुमचे आभार आणि ह्या पुढील सगळ्या वाटचालीसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते. धन्यवाद.
1: धन्यवाद, तुम्हाला पण शुभेच्छा.
0: थँक्यू सर. तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आज सहभागी झाले होते खास पुण्याहून राजेश खरे सर आणि दिलीप कलंत्री सर. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची.

भावार्थ दासबोध भाग 14 निरूपणकार पद्माकर देशपांडे दशक दुसरे समास दुसरा उत्तम लक्षणे श्रोत्यांनी आता सावधान व्हावे. मी आपणास सर्वज्ञपणाचे लक्षण असलेले उत्तम गुण सांगत आहे. वाट विचारल्याशिवाय जाऊ नये, फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये, पडलेली वस्तू एकदम घेऊ नये, अतिवाद घालू नये, मनात कपट धरू नये, कुळशील शोधल्याशिवाय पत्नी करू नये, विचार केल्याशिवाय बोलू नये, विचारल्याशिवाय निर्णय घेऊ नये, मर्यादा ओळखून वागावे, प्रीती नसेल तर रुसू नये, चोराला ओळख विचारू नये, एकदम रात्री प्रवासाला निघू नये, लोकांशी बोलताना विनम्रता सोडू नये, पापाने द्रव्य जोडू नये, पुण्याचा रस्ता कधीही सोडू नये, निंदा द्वेष करू नये, चुकीच्या माणसाची संगत धरू नये, बळजबरीने द्रव्य हरण करू नये, वक्त्याचे खंडन करू नये, तोंडाळ व्यक्तीशी भांडू नये, वाचाळ व्यक्तीशी तंडू नये, संत संग मनापासून करावा तो सोडू नये, अतिक्रोध करू नये, जिवलग व्यक्तीला दुःख देऊ नये, शिकवण्याचा मनाला वीट वाटू देऊ नये, क्षणक्षणी रुसू नये, खोटा पुरुषार्थ बोलू नये, केल्याशिवाय पराक्रम सांगू नये, आपण बोललेले विसरू नये, प्रसंगी सामर्थ्य दाखवण्यास चुकू नये, काही कारण नसताना समोरच्याचा निषेध करू नये, आळसामध्ये सुख मानू नये, एखाद्याने चहाडी केली तर लगेच त्यावर विश्वास ठेवू नये, शोध घेतल्याशिवाय काम स्वीकारू नये, सुखाची सवय लागू देऊ नये, पुरुषाने कधीही प्रयत्न सोडू नये, निरंतर कष्ट करण्याचा त्रास वाटून घेऊ नये, सभेमध्ये बोलताना लाजू नये, मात्र भरकटलेपणे बोलू नये, उगाचच पैज किंवा शर्यत लावू नये, जास्त चिंता करू नये पण अगदी निश्चिंत देखील राहू नये, परस्त्रीकडे पापबुद्धीने पाहू नये, कोणाचे उपकार घेऊ नये, घेतले तरी वेळ पाहून फेडावे, परपीडा विश्वासघात करू नये, अशुद्धता असू नये, मलिन वस्त्र नेसू नये, जाणाऱ्या व्यक्तीस कुठे जातो म्हणून विचारू नये, व्यापकपणा सोडू नये, तर कोणाच्या आधीन जाऊ नये, आपले ओझे दुसऱ्यावर टाकू नये, लेखी कराराशिवाय काम करू नये, हीन व्यक्तीकडून ऋण घेऊ नये, परवानगी घेतल्याशिवाय राजद्वारे जाऊ नये, खोटे आरोप करू नये, सभेमध्ये खोटे बोलू नये, आदर नसताना बोलू नये, स्वाभाविक वर्तन करावे, अकारण मत्सर करू नये, कोणी अन्याय केला असे नसेल तर त्याला त्रास देऊ नये, अनितीने वागू नये, कोणाला शारीरिक त्रास देऊ नये, खूप अन्न खाऊ नये, खूप निद्रा करू नये, दुष्ट व्यक्तीच्या घरी खूप दिवस राहू नये, आपल्याच गोष्टी सांगू नये, आपलीच कीर्ती वर्णू नये, आपल्या आपण गोष्टी सांगून हसू नये, धूम्रपान करू नये, मद्यपान करू नये, वाचाळ व्यक्तीशी मैत्री कधीही करू नये, काम केल्याशिवाय राहू नये, एखाद्याने नीच बोलल्यास ते सहन करू नये, ते वडिलांचेही आयते अन्न खाऊ नये, तोंडामध्ये शिवी असू नये, दुसऱ्याला पाहून हसू नये, गुणवंत व्यक्तीचे वाईट गुण घेऊ नये, पाहिलेली वस्तू चोरू नये, जास्त कंजूस होऊ नये, जीवलगांशी नेहमी कलह करू नये, कोणाचाही घात करू नये, खोटे उदाहरण सांगू नये, कधीही चुकीचे वर्तन करू नये, चहाडी चोरी करू नये, दुसऱ्याच्या घरी जाऊ नये, त्याच्या एखाद्याच्या मागे त्याचे उणे दुणे सांगत बसू नये, वेळ प्रसंगी धैर्य बाळगावे, सत्वगुण सोडू नये आणि शरण आलेल्या

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. लोभ्याचे चित्ती धन, तैसे राखावे अनुसंधान. मंगलात मंगल, शुद्धात शुद्ध जाण, एक परमात्म्याचे अनुसंधान. हे बीज लावले जानी, धन्य धन्य झाले जनी. अचूक प्रयत्न तोच जाण, ज्या प्रयत्नात न चुकते अनुसंधान. सत्य करावे भगवंताचे अनुसंधान, जेणे दूर होईल मी पण. मी माझे म्हणून सर्व काही करीत जावे, परी भगवंतापासून चित्त दूर न करावे. मारुती रायाचे घ्यावे दर्शन, त्याच्याच कृपेने राखावे अनुसंधान. लोभ्याचे चित्ती धन, तैसे राखावे अनुसंधान. दूर गेला प्राणी, परत येण्याची वेळ ठेवी मनी. तैसे राहणे आहे जगात, मी परमात्म्याचा होण्याचा ठेवावा हेत. म्हणून न सोडावे अनुसंधान, कशापेक्षाही जास्ती करावे जतन. कोणाचेच न दुखवावे अंतःकरण, व्यवहार करीत असावा जतन. व्यवहारातील मान अपमान हे टाकावे गिळून. अखंड राखावे रामाचे अनुसंधान, जेणे सदा चरणाकडे लागेल वळण. माझे नाते गोते राम, हा भाव ठेवून जावे रामास शरण. हे ऐका माझे वचन, मनाने भावे रामार्पण. अनन्य भावे भगवंती, जो कृपेची साक्षात मूर्ती. आपले करते पण टाकावे, म्हणजे शरण जाता येते. ज्याने धरले भगवंताचे पाय, तोच त्याला झाला उपाय. मी आता झालो रामाचा, त्याला अर्पावी सर्व चिंता. मी ज्याचा झालो त्याला माझी काळजी, हा ठेवावा भावचित्ती. माझे हित तो जाणे, हे जाणून स्वस्थची राहणे. विषय वासना सुटण्यास उपाय जाण, आपण जावे रामास शरण. जे जे करणे आपले हाती, ते करून न झाली शांती. आता शरण जावे रघुपती, जावे रघुनाथास शरण. तोच दुःख करील निवारण. एक राम माझा धनी, त्याहून दुजे आपले न आणि मनी. अभिमान रहित जावे रामाला शरण, त्यानेच राम होईल आपला जाण. आता जगात माझे नाही कोणी, एका प्रभू रामा वाचुनी. निर्धार ठेवा शरण जावे राघव चरणी.
0: पुन्हा भेटूयात.
1: स्वभावे होय हितकारी, म्हणून जी स्थिती रामाने दिली ती मानावी आपण भूमी. गंगेच्या प्रवाहात पडली, गंगा नेईल तिकडे गेली.

गंगा जाते योग्य ठिकाणी, याचे जाणे सहजासहजी, तैसे असावे भगवंताचे स्मरणात, राम ठेविल त्यात मानावे हित, सर्व जगत जाने जाणले मिथ्या, हे जाणून शरण जावे रघुनाथा, कारण परमात्म्याला जाणे शरण, याहून दुजा मार्ग न उरला जाण, धन्य तो व्यावहारिक जाण, जेणे केले रामास स्वतःला अर्पण, रामा परते सत्य नाही, श्रुती स्मृती सांगतात हेच पाही, राम सत्ते विण न हले पान, हे सर्व जाणती थोर लहान, जानकी जीवन स्मरण

0: रसिक हो नमस्कार, मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, आज गुरुवार आणि आज विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण भेटत असतो. यामध्ये शिक्षकांना आपण आमंत्रित करत असतो आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी राबवलेल्या उपक्रमांविषयी जाणून घेत असतो. आणि याचं कारण म्हणजे ओपन लिंक फाउंडेशन आणि संजय दालमिया सर यांनी सुरू केलेलं विनोबा हे ऍप गेल्या 2 वर्षापासून आपण शिक्षकांच्या मुलाखती या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत आहोत. सगळ्या शिक्षकांनी एका छताखाली यावं या स्तुत्य उपक्रमाअंतर्गत हा सगळा प्रवास सुरू झाला आणि शिक्षकांनी राबवलेले उपक्रम विनोबा या ऍपवरती शेअर केले जातात. महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये याचं काम सध्या जोरात सुरू आहे आणि त्या संदर्भामध्ये पोस्ट ऑफ द मंथ शिक्षकांना पुरस्कार मिळत असतो आणि अशा पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित करत असतो. तर ह्याच अनुषंगाने आज आपल्याशी गप्पा मारायला खास नैताळे निफाड इथून आलेले श्री रमेश नंदू झोले सर आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत. आणि गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: नमस्कार मॅडम, धन्यवाद.
0: कसं वाटतंय सर आज इथे येऊन?
1: आज खरंच मॅडम विश्वास बसत नाही अजूनही, नाही का की मी आज प्रत्यक्ष मुलाखत देण्यासाठी आलेलो आहे, या गोष्टीवर माझा अजूनही विश्वास बसत नाही.
0: खूप खूप अभिनंदन सर तुमचं. गेल्या 22 वर्षापासून आपण शिक्षक म्हणून कार्यरत आहात, तर आतापर्यंतचा प्रवास कसा होता, काय सांगावं असं वाटतंय आणि मुळातच शिक्षक व्हावं असं का ठरवलं होतं, काय नेमकं त्यामागचं प्रयोजन होतं?
1: शिक्षक म्हणून तसा लहानपणापासून काही उद्देश नव्हता, पण एक सुरुवातीपासून एक लहान मुलांची आवड होती की लहान मुळात रमणं, त्यांच्यात खेळणं, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणं. मी जिथे जायचो तिथे माझ्या भोवती बालगोपाळांचा मेळावाच भरायचा आणि कदाचित नियतीला हेच मान्य असेल म्हणून परमेश्वराने शिक्षकी पेशाचं दान माझ्या पदरात टाकलं असावं असं मला वाटतं.
0: क्या बात आहे. किती साली आपण शिक्षक म्हणून रुजू झालात?
1: मी शिक्षक म्हणून माझा या पेशाची सुरुवात 2004 सालापासून झालेली आहे. माझी सुरुवात प्रथमतः सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी सुरुवातीचा प्रवास झाला माझा.
0: बरं, आतापर्यंत किती ठिकाणी आपण बदली झाली आहे आपली?
1: आतापर्यंत मॅडम माझे 2 जिल्हे, 3 तालुके आणि 4 शाळा असा अविरत प्रवास चालू आहे.
0: बरं, कोणकोणत्या ठिकाणी आतापर्यंत आपण कार्यरत होतात?
1: आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील मालुसर हे छोटस गाव आहे, त्यानंतर तिथून चांदवड तालुक्यात गुराळे ही शाळा, त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात कोठुरे ही शाळा आणि आता सध्या नैताळ या शाळेवर मी कार्यरत आहे.
0: बरं,
1: असा हा प्रवास.
0: आताची शाळा कशी आहे, विद्यार्थी संख्या कशी आहे आणि तुम्ही शिक्षक सगळे सहकारी किती आहात?
1: माझ्या आतापर्यंतच्या शाळेच्या कार्यकाळातील माझी ही नैताळी जी शाळा आहे ती माझी सर्वात मोठी शाळा आहे. इयत्ता 1 ते 7वीचे वर्ग आहेत, जवळपास 325 पट आहे आणि अशा प्रकारे 10 लोकांचा आमचा पूर्ण स्टाफ आहे, 3 कला कार्यानुभव, शारीरिक शिक्षणचे निदेशक आहे, असे आम्ही टोटल 13 लोक आहेत.
0: क्या बात, किती छान. बरं, आता तुमच्याकडे कितवीचा वर्ग आहे?
1: आता माझ्याकडे सध्या 34वा वर्ग आहे.
0: अच्छा, मस्त. आणि विनोबाची आणि तुमची ओळख कधी झाली?
1: विनोबाची आणि माझी ओळख ऑगस्ट 2024 पासून झाली. आमच्या एका केंद्र संमेलनामध्ये आम्हाला विनोबाची माहिती सांगण्यात आली, तिथून थोडीशी आयडिया आली की विनोबा ऍप आहे, शिक्षकांसाठी आहे, उपक्रमांसाठी आहे. प्रत्यक्ष वापर मी मग ऑगस्ट 2024 पासून केला. माझ्या मिसेस याचं काम करायच्या आणि त्यांचं बघून बघून मी ही सुरुवात केली आणि तिथून मी लीड आणि पिकअप घेतला.
0: वा, त्या पण शिक्षिकाच आहेत?
1: हो, त्याही शिक्षिकाच आहे.
0: बर, जेव्हा असा ऍप आला त्यावेळेला नेमकं काय वाटलं होतं की आता हे जमेल का नाही, आपल्याला कसं जमेल, असं कधी काही वाटलं होतं का?
1: सुरुवातीला थोडस शंका वाटायची की हे ऍप म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर कार्यरत आहे, त्याच्यामुळे मग याचा वापर करणं, आपल्या शाळेतील उपक्रमांची त्या ठिकाणी व्हिडिओ टाकणं, पोस्ट टाकणं, सुरुवातीला थोडस म्हणजे अवघड वाटलं. पण जेव्हा प्रत्यक्ष सुरुवात केली, प्रत्यक्ष सुरुवात केल्यानंतर आपल्या पोस्टला लाईक मिळायचे, कमेंट मिळायचे आणि त्याच्यामुळे मग आणखीन जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आणि तिथून मग माझा प्रवास जोरातच सुरू झाला.
0: वा, मस्त. आतापर्यंत किती पोस्ट शेअर केल्या असतील?
1: आतापर्यंत माझ्या जवळपास 800 पोस्ट विनोबाच्या माध्यमातून मी शेअर केलेले आहे.
0: बर, वा, किती छान. आणि इतर शिक्षकांनी राबवलेले उपक्रम सुद्धा आपल्याला त्याच्यावर बघायला मिळतात विनोबावरती. मग तुम्ही ते पण कधी काही कन्सेप्ट आपल्या शाळेत राबवायचा प्रयत्न केला?
1: हो हो हो, इतर ज्या शाळेतील शिक्षकांचे असे नाविन्यपूर्ण विशेष उपक्रम असतात, मग आपल्यालाही वाटतं अरे हा सुद्धा उपक्रम आपण आपल्या मुलांसाठी राबवू शकतो, यातनं सुद्धा आपल्याला अपेक्षित गोष्ट त्यातनं साध्य करता येऊ शकता, मुलांच्या प्रगतीचा आलेख यातनं आपण उंचवू शकतो आणि आपले मुलं सुद्धा ते करतील हा आत्मविश्वास त्यातनं येतो आणि एक चांगल्या जोमाने कार्य करण्याची ऊर्जा आणि उर्मी मिळते.
0: वा, सध्या शाळेचा पट किती आहे आणि एकूणच विद्यार्थी संख्या कशी आहे आणि पालकांचा कसा रोल असतो शाळेमध्ये किंवा जे काही उपक्रम होतात त्यामध्ये शेतकरी वर्ग आहे बऱ्यापैकी, तर मग त्यांची इन्व्हॉल्वमेंट कशी असते?
1: सध्या आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक नैतळे शाळेमध्ये 325 पट आहे. इयत्ता पहिली ते चौथीची पूर्ण वर्ग आहे. माझ्याकडे 34 वर्ग आहे. आणि पालकांचा दृष्टिकोन म्हटला तर पालक सुद्धा आता या गोष्टीमध्ये सक्रिय सहभाग घेऊ लागले आहे. त्यांनाही वाटतं की अरे आपल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेतला पाहिजेत. त्यांना जे विनोबाच्या माध्यमातून बक्षीस मिळतं त्याचे आम्ही फोटो शेअर करतो. त्यांनी केलेले उपक्रम सुद्धा आम्ही आमच्या पालकांच्या ग्रुपवर शेअर करतो. मग पालकांनाही वाटतं की आपला मुलगा कमी नको. ते सुद्धा सक्रिय सहभाग घेतात आणि मुलांना प्रोत्साहन देतात. आणि पालक सुद्धा आता बरस जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतात. त्याच्यामुळे आम्हाला या पालकांचा सुद्धा या गोष्टीमध्ये चांगला सहभाग लाभला आहे.
0: मस्तच. ज्या वेळेला सुरुवातीला तुम्ही मुलांचे व्हिडिओ काढायला सुरुवात केली आणि आता त्याला बरेच वर्ष जवळजवळ 1.5 वर्ष झालं या सगळ्या गोष्टीला, तर मग सुरुवातीचे विद्यार्थी आणि त्यांच्यामध्ये आता झालेला बदल यापैकी काय तुम्ही यामध्ये काय सांगावं?
1: नक्की सुरुवातीला विद्यार्थ्यांचा सहभाग थोडा अल्प असायचा. त्यांना सांगावं लागायचं. सुरुवातीला जेव्हा मी सुरुवात केली स्पेलिंग बी असेल, स्पोकन इंग्लिश ऍक्टिव्हिटी असेल, वेगवेगळ्या क्लबमध्ये महावाचन असेल, मग सुरुवातीला जे हुशार मुलं होते ते सहभाग घ्यायचे. 1 ते 2 मुलांचा सहभाग असायचा. पण आता मुलांनाही कळलं, आता आमच्या वर्गात इतकी स्पर्धा वाढलेली आहे की जवळपास एखादी ऍक्टिव्हिटी घ्यायची म्हटली तर प्रत्येकाच्या वैयक्तिक माझे 15 ते 20 व्हिडिओ तयार करावे लागतात. सर्वांचा सहभाग वाढला आहे.
0: मग तुम्ही जे काही पोस्ट बनवता ते कोणकोणत्या विषयांवरती असतात आणि त्यातल्या काही लक्षात राहिलेल्या पोस्ट विषयी सांगा असं वाटतं का?
1: मी ज्या पोस्ट बनवतो त्या मुळात ज्या विषयामध्ये नाविन्यपूर्णता असेल त्या नाविन्यपूर्णता, मग इंग्रजी असेल, गणित असेल, विज्ञान असेल आणि मनोरंजक खेळ वगैरे असतील, काही वेगळं असं स्पेशल असेल त्याच्या मी पोस्ट बनवतो. आणि आतापर्यंत लक्षात राहण्यासारखी पोस्ट म्हणजे माझा कोठुरे येथे असताना 34 वर्गात मी नकाशा वाचन हा उपक्रम घेतला होता. आणि त्या उपक्रमाच्या अनुषंगाने आमची मुलं महाराष्ट्रातील जी जिल्हे आहेत 36 जिल्हे 1 मिनिटाच्या आत त्या नकाशामध्ये लावून द्यायची, हा आमचा नाविन्यपूर्ण उपक्रम होता आणि खूप छान होता. आणि हा उपक्रम आमच्या जिल्हा परिषदेच्या एकदा टीम आली होती आमच्या शाळेमध्ये, त्यांनी सुद्धा या उपक्रमाचं खूप कौतुक केलं होतं, मुलांना शाबासकी दिली होती आणि खूप छान असा हा उपक्रम होता. पूर्ण राज्यभर आमचा उपक्रम शेअर झाला होता.
0: बरं, आणि या व्यतिरिक्त आपण जे काही सणवार असतात आणि ज्या जयंती पुण्यतिथी असतात त्याविषयी थोडं सांगा की कसे आपण ते उपक्रम राबवतो आणि त्याचे पण काही व्हिडिओज तुम्ही शेअर केलेत का?
1: हो. ज्या आपल्या शाळेमध्ये विविध थोर नेत्यांच्या जयंत्या असतील, पुण्यतिथ्या असतील, त्या अनुषंगाने शासनाचे जे उपक्रम असतात ते आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवतो आणि मुलांना सुद्धा त्यातनं त्यांच्या जीवन कार्याचा परिचय देतो, त्यांच्यात असलेले गुण, लहानपणी त्यांनी केलेला संघर्ष आणि त्या संघर्षातनं त्यांचं आयुष्य कसं घडलं ही मुलांना माहिती सांगतो. मग आपल्याला सुद्धा या परिस्थितीतनं घडायचं आहे, मग आपण सुद्धा त्यांचे गुण घेऊन त्यांच्या पावलावर पाव ठेवून आणि आपण सुद्धा असं चांगलं जीवनामध्ये एखादं मोठं महान व्यक्तिमत्व आपण घडू शकतो हा आम्ही त्यांना संदेश देतो. आणि अशा प्रकारे आम्ही त्यांच्या कार्याचा एखादा गुण मुलांमध्ये कसा येईल हे बघतो आम्ही. नाही का
0: किती छान. ह्या व्यतिरिक्त आपण दिवाळीची तयारी असेल किंवा इतर काही फेस्टिवल्स असतील तर ह्याची सगळी कृतीयुक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांना आपण कसं शिकवतो?
1: दिवाळी हा आपला सणांचा राजाच आपण असं म्हणतो. मुलांनाही दिवाळी सण खूप आवडीचा असतो आणि त्या अनुषंगाने मग आम्ही शाळेमध्ये दिवाळीची पूर्वतयारी म्हणून मग आकाश कंदील तयार करणं, दिवाळीचे भेटकार्ड तयार करणं आणि दिवाळीसाठीची जी सजावट असते त्या सजावटीच्या वस्तू बनवणं, त्याचप्रमाणे आम्ही इको फ्रेंडली दिवाळी कशी साजरी करता येईल यासाठी मुलांना आम्ही प्रतिज्ञा देतो. जे प्रदूषणयुक्त फटाके असतील त्याची आम्ही शपथ घेतो की मुलं ते फटाके फोडणार नाही आणि एक शांततायुक्त अशी कोणाला त्रास होणार नाही अशी दिवाळी सण साजरा करतील असा आम्ही शाळेमध्ये मुलांना संदेश देतो.
0: वा, त्या व्यतिरिक्त आपल्याकडे परसबाग असेल किंवा काही म्हणजे प्रत्यक्ष कृतीयुक्त शिक्षण पुन्हा तेच की ते आपण विद्यार्थ्यांच्या बाबतीत कसं करतो?
1: परसबागेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांचा सक्रिय असा सहभाग घेतो. विद्यार्थी स्वतः त्याला म्हणजे आमचा जास्तीत जास्त विद्यार्थी वर्ग हा शेतकरी वर्ग आहे. शेतकरी त्याच्यामुळे शेतीची सर्व कामं त्यांना माहीत आहे आणि त्याची त्यांना आवड आहे, ते नॅचरली गोष्ट आहे आणि ते सुद्धा मग घरून रोपं आणणं, त्यांची निगा राखणं, त्यांना खत टाकणं, वेळेवर पाणी देणं आणि जी गोष्ट आम्हाला माहित नाही ती सुद्धा ते आम्हाला त्यातनं संदेश देतात आणि सर हे असं पाहिजे तर ते रोप चांगलं वाढेल, त्याला असं केलं पाहिजे.
0: क्या बात आहे, खूपच छान. मग जसं तुम्ही म्हटलात की तुमच्या मिसेस सुद्धा शिक्षिका आहेत आणि मग त्या आणि तुम्ही असं दोघं मिळून काही वेगळ्या कॉन्सेप्ट ठरवणं, त्या आपापल्या शाळेवर राबवणं असं कधी काही केलंय का?
1: हा, काही गोष्टी काही उपक्रम ठरवताना मग आम्ही सांगतो मग ही गोष्ट अधिक मला असा अनुभव आला, मग यातनं काय केलं पाहिजेत, मुलांचा रिस्पॉन्स चांगला मिळत नाहीये, मुलांचा प्रतिसाद मिळण्यासाठी काय केलं पाहिजेत आणि मग अशी चर्चा केल्यानंतर तीही मला काही क्ल्यू देते आणि त्यातनं मग तो उपक्रम नक्कीच चांगल्या पद्धतीने पूर्णत्वास जातो.
0: वा, मस्तच. या व्यतिरिक्त आपण मग जो दप्तरमुक्त शनिवार आहे तो कशा पद्धतीने साजरा करतो आणि त्या दिवशी काय काय ऍक्टिव्हिटीज आपण मुलांकडून करून घेतो?
1: दप्तरमुक्त शनिवार असला की आम्ही आधीच पूर्व नियोजन करतो की त्या शनिवारच्या अनुषंगाने येणारे जे सण असतील किंवा जे काही थोर नेत्यांचे जयंती पुण्यतिथी असे कार्यक्रम असतील त्या अनुषंगाने आम्ही नियोजन करतो. आणि मग वेगवेगळे मनोरंजक खेळ असतील, वेगवेगळं साहित्य तयार करणं असेल, कलात्मक साहित्य असेल, कार्यानुभवचं साहित्य असेल, मातीच्या वस्तू असतील, विविध कागदकाम असेल, सजावटीच्या वस्तू असेल, या अनुषंगाने नियोजन करतो आणि मुलांनाही त्याची कल्पना देतो. मुलंही साहित्य घेऊन येतात आणि चांगल्या पद्धतीने मुलांचा कृतीयुक्त सहभाग आम्हाला मिळतो.
0: वा वा, मस्तच. आतापर्यंत तुम्ही म्हटलात की साधारण 800 पोस्ट तुम्ही शेअर केले असतील, मग तुम्हाला नेमक्या कुठल्या पोस्ट बद्दल पुरस्कार मिळाला आणि आतापर्यंत पोस्ट ऑफ द मंथ तुम्हाला किती मिळाले?
1: पोस्ट ऑफ द मंथ मला आतापर्यंत जवळपास 5 पुरस्कार मिळालेले आहे. 3 पुरस्कार तालुका स्तरीय मिळालेले आहे आणि जिल्हास्तरीय जर म्हटलं तर मला जिल्हास्तरीय पुरस्कारामध्ये जे स्पेलिंग बी आहे, स्पेलिंग बी मध्ये आमचा प्रथम क्रमांक आलेला होता आणि स्पोकन इंग्लिश ऍक्टिव्हिटी मध्ये यामध्ये सुद्धा आम्हाला 2 पुरस्कार मिळाले आहे. स्टार टीचर अवॉर्ड मध्ये सुद्धा मला भरपूर पुरस्कार मिळालेला आहे आणि विनोबाच्या माध्यमातून खरंच मला कार्य करण्याची जी प्रेरणा मिळते ती या पुरस्कारामुळेच.
0: वा वा वा, मस्तच. मग त्यावेळेला तुम्हाला शैक्षणिक साहित्य काय काय मिळालं होतं आणि ते वाटल्यानंतर विद्यार्थ्यांचा आनंद कसा होता?
1: खूपच छान होता. विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात सांगणं, या ठिकाणी शब्दही कमी पडतील इतका त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. प्रथमतः विद्यार्थ्यांना लेखन साहित्य मिळालं. त्या लेखन साहित्यामध्ये पेन्सिल, पट्टी, शार्पनर, खोडलब्बर अशा वस्तू होत्या. त्यानंतर बरस क्राफ्ट पेपर मिळाले. त्यानंतर आम्हाला विद्यार्थ्यांसाठी क्यूब मिळाले होते आणि ते क्यूबचा सुद्धा विद्यार्थ्यांना चांगला असा फायदा झाला आणि त्यातनं ते लवकरात लवकर ऍक्टिव्हिटी करून ते क्यूब कलरचे क्यूब लावायला लागले. अशा पद्धतीने जास्तीत जास्त चांगलं साहित्य आम्हाला मिळालेलं आहे. चार्ट टेबल मिळाले होते. त्याच्यानंतर पाड्यांचे टेबल, इंग्रजी अंकलिपी मिळालेली होती आणि त्यासाठी मुलांची शब्द संपत्ती सुद्धा त्या माध्यमातून वाढलेली आहे.
0: वा वा वा. विनोबामुळे विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला काय बदल जाणवला झालेला, जे आधीचे विद्यार्थी आणि ह्या ऍक्टिव्हिटीज मुळे त्यांच्यात झालेला बदल, यातलं काही लक्षात राहणार तुम्हाला सांगावं असं वाटतं?
1: नक्कीच खूप असा बदल झाला विनोबा ऍपच्या माध्यमातून. विद्यार्थ्यांची शब्द संपत्ती वाढली, विद्यार्थी कॉन्फिडेंटली इंग्रजी बोलू लागले आणि वेगवेगळ्या संवादामध्ये सक्रिय सहभाग घेऊ लागले. त्यानंतर विद्यार्थी स्वतःहून पुढे येऊन कृती करण्यासाठी तयार झाले आणि स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द त्यांच्यामध्ये निर्माण झाली. कोणतंही आव्हान असो ते आव्हानाला सामोरं जाण्याचा एक जो आत्मविश्वास म्हणतो आपण तो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये रूढ झाला.
0: वा बरं, मग विद्यार्थ्यांमध्ये हे जे काही होणारे बदल आहेत तर याच्याने मग पालकांना कसं वाटतंय आता, म्हणजे त्यांचं ते हॅपी आहेत कसं आहे, त्यांना काय वाटतं?
1: नक्कीच पालकांनाही तो आनंद होतो. पालकही फोन करतात, भेटल्यानंतर सांगतात सर आमचा मुलगा आता चांगल्या पद्धतीने अभ्यासाला लागलेला आहे, तुम्ही दिलेला जे ऍक्टिव्हिटी असेल तो करतो. आणि पालकांना सुद्धा तो विद्यार्थी सहभागी करून घेतो, माझ्या स्पेलिंग बघा, माझ्या स्पेलिंग पाठ झाले का, माझं ही ऍक्टिव्हिटी बघा, माझं स्पोकनचं चॅलेंज बघा. आणि स्पोकनच्या चॅलेंजच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांची पालक तयारी करून घेतात. माय ड्रीम असेल, त्यानंतर माय जर्नी असेल, मग अशा पद्धतीने पालक सुद्धा मुलांना त्या अनुषंगाने त्यांची तयारी करून घेण्यास मदत करतात.
0: वा वा, मस्तच. शिक्षकांसाठी किंवा शिक्षकांच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या प्रत्यक्षात आणण्याचं काम जे विनोबांनी केलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
1: नक्कीच विनोबा म्हणजे आमच्यासारख्या सामान्य शिक्षकांसाठी एक जो आपण म्हणतो ना उपक्रमाचा खजिना, तो उपक्रमांचा खजिनाच आहे, जादूचा पिटाराच आहे. त्यातनं अनेक असे उपक्रम आपल्याला मिळतात, आयडिया मिळते आणि एक नव्या जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळतं आणि आपल्या पोस्टला बक्षीस सुद्धा मिळतं. त्याच्यामुळे आणखीन शिक्षक जोमाने तो कार्य करतो. खरंच विनोबा हा एक शिक्षकांसाठी, सर्व शिक्षकांसाठी एक मार्गदर्शक असा चांगला ट्रॅक आहे असं मला वाटतं.
0: ज्या वेळेला तुम्ही मुलांचे व्हिडिओ करायला सुरुवात केली त्या अगोदर ते समजा लाजत असतील की घाबरत असतील, पण नंतर मिळणारं बक्षीस बघून किंवा अरे आपल्या मित्राला येतंय मग आपल्याला पण आलं पाहिजे, मग अशा नंतर परिस्थिती थोडी बदलली का की सर माझा पण व्हिडिओ करा, आमच्या त्यांच्यामध्ये तुम्हाला काही चुरस बघायला मिळाली का?
1: नक्कीच नक्कीच मॅडम, विद्यार्थ्यांमध्ये खूप बदल झाला, खूप चुरस झाली आणि इतकी स्पर्धा वाढली की प्रत्येक जण आता म्हणतो की सर माझा व्हिडिओ काढा, माझा व्हिडिओ काढा, पहिले माझा काढा, पहिले माझा काढा. मग आम्हाला प्रश्न पडतो आधी घ्यायचा कोणाचा नाही का? त्याच्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये खूप बदल झालेला आहे.
0: वा, तर जाता जाता आपल्या सगळ्या शिक्षक मित्रमैत्रिणींना काही सल्ला द्यावा असं वाटतो का विनोबा ऍप वापरण्याविषयी काय वाटतं?
1: नक्कीच मला तर असं वाटतं की प्रत्येक शिक्षकाने विनोबा हा ऍप हे वापरलं पाहिजेत. शिक्षकांसाठी एक खूप चांगला असा प्लॅटफॉर्म आहे. शैक्षणिक आपली आपण जो म्हणतो मुलांना विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शाळेचा दर्जा तो उंचावण्यासाठी, एक प्रकारे चांगली उंच भरारी घेण्यासाठी आणि उभारी घेण्यासाठी विनोबा हे ॲप नक्कीच शिक्षकांना खूप चांगल्या पद्धतीने प्रेरणा देतं, मार्गदर्शन करतं असं मला वाटतं.
0: वा नक्कीच. तर शेवटी एक काही अविस्मरणीय घटना सांगूया आणि मग आपण ह्या मुलाखतीला विराम देऊया, तर काय सांगाल?
1: ठीक आहे. यात शिक्षकी पेशाच्या माध्यमातून अनेक अशा अविस्मरणीय घटना घडलेल्या आहेत. माझी जी आधीची शाळा होती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोठुरे, मग ती कोठुरे शाळेची इमारत आम्ही सर्व शिक्षकांनी ठरवलं, गावातल्या ग्रामस्थांनी, आमचे सरपंच असेल, उपसरपंच असेल, सर्व जणांनी ठरवलं की आता आपल्याला इमारत बांधायची आहे, नवीन इमारत. आणि त्या अनुषंगाने मग आम्ही एचएलकडे प्रस्ताव केला आणि एचएलने सुद्धा आमच्या त्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि जवळपास 2,80,00,000 इमारत त्या ठिकाणी आज काम जोमाने सुरू आहे. खूपच छान अशी ही घटना माझ्या आयुष्यातील आहे.
0: एकूणच 22 वर्षाचा आपला हा समृद्ध असा अनुभव आणि त्यातून आज निघालेलं हे सगळं तुमचं मनोगत हे अगदीच प्रेरणादायी आहे. तर आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि ह्या पुढील सगळ्या वाटचालीसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा. आपल्याला जास्तीत जास्त पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळो आणि त्याचा फायदा तुम्हालाही हो आणि विद्यार्थ्यांनाही हो, अशाच सदिच्छा. आणि आतापुरते इथेच थांबते. धन्यवाद.
1: नक्कीच मॅडम. जाता जाता एकच सांगेल की परमेश्वराने सर्वांना छान असं आयुष्य दिलेलं आहे, पण अट एकच घातली की जो झिजेल तोच चमकेल, हा संदेश या ठिकाणी मी देऊ इच्छितो. आणि जाता जाता सांगतो की ज्योतिसम जळता जळता प्रकाश द्यावा सकलांना, परोपकार त्यात दिसावा, हाच जीवनाचा अर्थ असावा, हाच जीवनाचा अर्थ असावा.
0: वा खूपच छान. तर ह्याच हॅपी नोट वरती आज आपण रजा घेऊया. मंडळी विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. आज आपण गप्पा मारल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नैताळे निफाड इथून आलेले श्री रमेश नंदू झोले सर यांच्याशी. आतापुरतं आपण इथेच थांबतो आहोत.

ओहो मंडळी, हा पहा झिमरू आला, हसत खेळत नाचत गात गात आला. यॉर्डलिंग सुद्धा काय भारी आहे नाही. आणि आता याला झिमरू म्हणावं की बहुरूपी म्हणावं बरं. पहा ना, या झिमरूचा गायक तोच, गीतकार तोच, संगीतकार तोच, आणि अहो ऍक्टर सुद्धा तोच. बापरे, एवढं सगळं वन मॅन शो करणारा हा कोण बरं? येस, किशोर कुमार, लिजेंडरी सिंगर किशोरदा. हरफन मौला, अवलिया, वन अँड ओनली वन अशी कित्येक विशेषणं लाभलेल्या या लोकप्रिय किशोरदाचा, खरं म्हणजे किशोर आजही आहे आणि उद्याही असणार आहे. म्हणून त्यांच्या जन्मदिनानिमित्त मी रामचंद्र कुलकर्णी आणि आपल्या तमाम चाहत्यांची ही आनंद यात्रा, गीत प्रतिमेची गीत यात्रा खास आपके लिए, आपके अनुरोध पर.

मित्रांनो, जिवंतपणीच एक दंतकथा होऊन जाणारी माणसं असतात काही. आपले कलंदर किशोरही असेच आहेत. खूप किस्से, बऱ्याच कहाण्या, कथा, दंतकथा, चिक्कार आहेत अहो. पण या सगळ्यातून दशांगुळे वर उरणारे किशोरदा नेमके होते तरी कसे? तर तेही किशोरनं स्वतः सांगून ठेवले आपल्यासाठी. मुझको प्यारा हर इंसान, दिलवालो पे हूं कुर्बान, जिंदगी है मेरी जिंदगी के लिए. क्या बात है. आणि हो, तो हेही बजावून सांगतोय बरं का की हमसे कुछ न बोलिए. अहो आपण काय बोलणार, कारण हम है राही प्यार के.

मित्रांनो, किशोरदा हे मूळचे खंडव्याचे आणि आभास कुमार गांगुली हे त्यांचं ओरिजिनल नाव. खंडव्यात त्यांचं बालपण अगदी मौज मस्तीत गेलं. दोस्तांसोबत दंगा मस्ती करीत आणि गाणी गात गात ते मोठे झाले. दूध जलेबी हे त्यांची आवडती डिश असायची. खंडव्यावर त्यांचं खूप प्रेम होतं. फिल्म संन्यास घेऊन खंडव्याला येऊन निवांत राहणार असं ते वारंवार सांगायचे. मुंबईच्या धावपळीत त्यांना जेव्हा बालपणीचे खंडव्याचे दिवस आठवायचे तेव्हा ते मनोमन काय म्हणत असतील बरं? कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन.

किशोरदान विषयी बऱ्याच सुरस आणि चमत्कारी कशा कथा आहेत. त्यांच्या घराबाहेर एक बोर्ड लावला होता म्हणतात, बिवेअर ऑफ किशोर कुमार. जरासे तरेवाईक पण मनानं मात्र निर्मळ. पण जिद्दीही तेवढेच बरं का. प्रसिद्ध दिग्दर्शक बी आर चोपडा, तर हे बी आर चोपडांकडे ते एकदा काम मागायला गेले, नाही मिळालं काम. पण पुढे हेच बी आर चोपडा किशोरदानकडे गाण्यासाठी ऑफर घेऊन आले होते. तेव्हा किशोरदानी काय करावं ते म्हणाले, आप धोती पहनकर और मुंह में पान चबाते चबाते आइए मेरे पास, फिर सोचेंगे. आता बघा, धोती, पान, लाल गळणारा मुखरस, ओहो आठवली ना पडोसन, मेरी प्यारी बिंदू. चलो सुनते हैं.

काहे पैसे पे इतना गुरूर करे हैं, यही पैसा तो अपनों से दूर करे हैं। असं गाण्यातून सांगणारे किशोरदा प्रत्यक्षात मात्र फार व्यवहारी होते, थोडे कंजूशी होते। आपल्या गाण्याचे कामाचे पैसे नाही मिळाले की ते मग नाना खटपटी लटपटी करीत। असंच एकदा ते एका सेटवर अर्धाच मेकअप करून आले, आता निर्माता चकित झाला। त्यावर किशोरदा काय म्हणाले, आधा पैसा आधा काम। आणखीन एक निर्माते होते आरसी तलवार नावाचे, त्यांनी किशोरदांचे 8000 रुपये बुडवले होते। मग किशोरदांनी काय करावं, ते गेले या तलवारांच्या घरी आणि तिथे मोठ्यानं गाऊ लागले, ओ तलवार दे दे मेरे 8000। अशी गंमत। शेवटी पैसा हा पैसा असतो मित्रांनो, मग 8000 असो नाहीतर 5 रुपया 12 आणा।

किशोरदा जेवढे गमत्या आणि खोडकर होते ना, तेवढेच ते शांत आणि गंभीरही होते, एकांत प्रिय सुद्धा होते. त्यांना लाईमलाईट, मीडिया किंवा हे इंटरव्ह्यूज वगैरे फार आवडत नसत. मग मधूनच ते गायब होत, पत्ताच लागत नसे त्यांचा. त्यांचाच काय, त्यांच्या स्वभावाचा देखील पत्ता लागत नसे. जिंदगी एक सफर है सुहाना असं मस्त यॉडलिंग करीत गाणारा हा माणूस कधीतरी एकदम सिरियस होऊन जाई. एखाद्या उदास संध्याकाळी आराम खुर्चीत बसून तो वेगळीच गाणी गाई. कधी पंथी हो मैं उस पथका असं म्हणे, तर कधी जिंदगी का सफर है ये कैसा सफर.

0: किशोरदांचं कोणतंही गाणं घ्या रसिक हो, क्या बात है, असं प्रत्येक गीत आनंद, दुःख, हर्ष, हुल्लडबाजी, प्रेम, प्रणय, विरह, अगदी कोणतीही भावना असो, किशोरदा अगदी तन्मयतेनं आणि झोकून देऊन गात मस्त. लता मंगेशकर दीदी किशोरदांना भारताचा डॅनी के म्हणत. रेकॉर्डिंगमध्येही त्यांची ही हसी मजाक, जोक्स, असं सगळं चाललेलं असे. जवळपास 2500 गाणी त्यांनी गायली सगळ्या हिरोंसाठी, देव आनंद, अमिताभ बच्चन आणि त्यातही राजेश खन्ना, म्हणजे काकाचा तर ते आवाजच होते. काका आणि किशोर हे समीकरण, ही भट्टी अशी अफलातून जमली की बस पूछो मत. अमर प्रेम मधलं ते गाणं ये क्या हुआ, आता हे गाणं म्हणजे या दोघांचं सिग्नेचर सॉन्ग आहे, कारण दोघही कलंदर, दोघही सिकंदर आणि दोघही एकच म्हणायचे काय, ओ छोडो ये ना सोचो.
1: ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, अब क्या सुनाए.

वरवरचे किशोरदा आणि आतमधले किशोरदा, दोन वेगळे चेहरे, जणू दोन वेगळी माणसं, दोन आवाज. एक गातोय गुजर जाए दिन दिन दिन, आणि दुसरा आवाज विश्वासानं सांगतोय आपल्याला, कहां तक ये मन को अंधेरे चलेंगे, उदासी भरे दिन कभी तो ढलेंगे, कभी तो ढलेंगे.

तर मित्रांनो, असं हे किशोरदा शब्दात न मावणारे, न गाण्यात सामावणारे, आज आपल्याला आपल्यात नसूनही आपले असणारे, आपले वाटणारे असे किशोरदा हसताना रडताना आपल्यासोबत राहणारे, साथ साथ चालणारे अशा या अफाट अवलियाविषयी जास्त काय बोलणार आणि किती बोलणार. मी रामचंद्र कुलकर्णी आज तुमचा निरोप घेतोय आणि तो घेताना एवढं सांगेन मित्रांनो, हा कारवा गीतांचा आहे, हा कारवा जिंदगीचा आहे, गीत प्रतिमेचा आहे. इसे कभी अलविदा न कहना, कभी अलविदा न कहना.

0: रसिको नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिको FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. शैलेश लेले सरांनी सुरू केलेलं हे अतिशय स्तुत्य असा उपक्रम ज्यामध्ये जर्मन आणि फ्रेंच या दोन्ही भाषा ऑनलाईन पद्धतीने आणि अतिशय माफक दरात आणि सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींना शिकता येईल अशा पद्धतीचा हा त्यांचा उपक्रम आहे. आणि गेल्या काही महिन्यापासून आपण विविध मान्यवरांशी गप्पा मारतो आहोत. त्यामध्ये काही विद्यार्थी आहेत, काही त्यांचे पालक आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहेत की ज्यांनी FLOA सोबत काम केलेलं आहे किंवा फॉरेन लँग्वेज शिकलेली आहे. तर ह्याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारणार आहेत पुणे इथून जोडले गेलेले राजेश खरे सर आणि दिलीप कलंत्री सर. त्या दोघांविषयी मला सांगायला नक्की आवडेल की खरे सर जे आहेत ते ARK सोल्युशन्सचे CEO आहेत आणि त्यासोबतच कलंत्री सर जे आहेत ते अंतर्ज्ञान क्लाउड वर्क्सचे CEO आहेत. आणि हे दोघेही आज माझ्याशी पुण्याहून जोडले गेलेले आहेत. त्यांचा एकूणच इंडिव्हिज्युअल प्रवास आणि FLOA सोबत ते कसे जोडले गेले या सगळ्याच विषयी आज आपण गप्पा मारणार आहोत. गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी दोघांचं स्वागत करते. तुम्हा दोघांचंही अतिशय मनपूर्वक स्वागत सर.
1: धन्यवाद.
0: तर मुळातच तुम्ही दोघेही आपापल्या क्षेत्रामध्ये इतक्या उच्च पदावर आहात आणि दोघांचे वेगवेगळे सेटअप आहेत, तर मला दोघांविषयी जाणून घ्यायला आवडेल. आधी येते मी खरे सरांकडे की आपण कुठल्या क्षेत्रामध्ये काम करता आणि सध्या कुठे कार्यरत आहात.
1: मी राजेश खरे, 20 वर्ष IT इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर म्हणजे 2017 साली मी स्वतःची ARK सोल्युशन कंपनी सुरू केली. आम्ही लोकांना कस्टमाइज सॉफ्टवेअर बनवून देतो. आमचे काही रेडी टू युज प्रॉडक्ट सुद्धा आहेत. सो कस्टमाइज सॉफ्टवेअर मध्ये CRM झालं, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट किंवा असे बरेचसे आणि लर्निंग मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म म्हणजे ज्याच्यामध्ये किंवा ऑनलाईन एक्झाम सॉफ्टवेअर ज्याच्यामुळे मी FLOA जोडला गेलो. हे आम्ही असे बरेचसे विविध प्रकारचे 57-58 सॉफ्टवेअर बनवून झाले आहे. कस्टमायझेशन वरती आमचा जास्त भर आहे.
0: अच्छा, आणि कलंत्री सर आपण काय सांगाल.
2: मी IT क्षेत्रातच कार्यरत आहे मागचे 23 वर्ष. इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी एका कंपनीत जॉब ला होतो. तिथं मला ट्रेनिंग या डोमेन मध्ये काम करायला मिळालं. टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण ट्रेनिंग मध्ये चांगल्या पद्धतीने लोकांना कुठले कॉन्सेप्ट कसे शिकवू शकतो हे मी तिथनं शिकलो. आणि 2012 साली मी माझी कंपनी फॉर्म केली. तर 2012 पासून आतापर्यंत आम्ही काही प्रोडक्ट डेव्हलप केले जे एज्युकेशन डोमेन मध्ये बरेचसे लोक वापरतात. स्पेशली कोचिंग इन्स्टिट्यूट जे CA असतील, CS असतील, MPSC स्कूल लेवल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, तर त्यांचं कम्प्लीट एक ऑनलाईन लर्निंगचं प्लॅटफॉर्म आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो. त्याच्यात ते व्हिडिओ बेस्ड टीचिंग करू शकता, त्यांचे एक्झाम्स घेऊ शकता आणि हे जे काही ते शिकवतात स्टुडंट्सचं आपल्याकडे अनालिटिक्स पण येतं की कोण कुठे किती वेळ काय अभ्यास करत होता, त्याचं परफॉर्मन्स कसं आहे आणि त्याच्यावरनं त्यांना आपल्याला काही रिकमेंडेशन पण प्रोव्हाइड
0: करतात.
2: हा जो प्लॅटफॉर्म आहे हा मुख्यतः प्रायव्हेट कोचिंग इन्स्टिट्यूट वापरतात, पण FLOA सारखे काही आमचे असोसिएट्स आहेत ते पण ह्या प्लॅटफॉर्मचा युज करून त्यांच्या मुलांना त्यांचे जे काही कोर्सेस आहेत ते शिकवतात. आणि बालभारतीचा जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे तो पण आम्ही प्रोव्हाइड केलेला आहे. तसं तो बालभारतीची जेवढी पुस्तकं आहे त्याच्यासाठी ई लर्निंग मटेरियल त्यांनी डेव्हलप केलं आहे, तर तो डिस्ट्रीब्युट करण्यासाठीचा जो प्लॅटफॉर्म आहे तो आम्ही प्रोव्हाइड केला आहे. तर असा आमचा एक अनुभव आहे आणि तोच अनुभव आम्ही FLOA सोबत असोसिएट होण्यासाठी वापरला आहे. तर त्यांच्या मुलांना आमच्या प्लॅटफॉर्म थ्रू जे काही व्हिडिओज वगैरे आहे त्याच्या थ्रू त्यांना शिकायला मिळतं.
0: अच्छा, आणि तुमच्या दोघांसाठी हा सेमच प्रश्न आहे की ज्या वेळेला अशा पद्धतीचा एक इनिशिएटिव्ह घेतला जातोय हे कळल्यानंतर तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला होता.
1: उपक्रम फार छान, म्हणजे सगळ्या मुलांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता आणि असा हा प्लॅटफॉर्म. तर म्हणजे मी जेव्हा या प्रोजेक्टला जोडला गेलो तर मला एकदम छान वाटलं की कोणीही हे शिकू शकतं. सो आपण टेक्नॉलॉजी देऊ शकतो आणि त्या टेक्नॉलॉजीचा फायदा सगळेजण शिकण्यासाठी वापरू शकतात, हा जो विचार होता हाच मला जास्त भावला आणि मला वाटतं मी या प्रोजेक्टला जोडला गेलो.
0: बर, दिलीप सर,
2: या प्रोजेक्ट मध्ये आवडलं असं की फॉरेन लँग्वेज जी इलाइट क्लास साठी तयार केलेला कॉन्सेप्ट आहे की फॉरेन लँग्वेज शिकणारी लोक जरा इलाइट क्लास वाले असतात.
0: बरोबर.
2: पण ज्या पद्धतीने हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केलाय, ZP शाळा, कॉर्पोरेशनच्या शाळा, इथली मुलं फ्रेंच किंवा जर्मन शिकताय आणि त्याच्या परीक्षा देताय आणि त्यांना त्याच्यात आवडी निर्माण करता येऊ शकते आणि हे एवढ्या मास लेवलला घेऊन जात आहे, तो हा या उपक्रमाचा USP आहे खरं. अदरवाइज तुम्ही कुठलेही फॉरेन लँग्वेज चे कोर्सेस वगैरे बघा, इट इज मेड फॉर लाईक अफ्लुएंट क्लास वगैरे. आणि याला फक्त म्हणजे असं नाही केलंय की म्हणजे शिकवायचंय, टेस्ट घ्यायची आहे, सर्टिफिकेट द्यायचंय, टेक्नॉलॉजीचा पण वापर करायचा आहे. तो याच्यामुळे त्याचा जो काही काय म्हणतो एसेन्स जो आहे शिकवण्याचा एकदम चांगला आहे. दॅट्स वाय हा प्रोजेक्ट मला असं मनापासून आवडतो, कारण याला आहे ना खूप खूप खूप स्कोप आहे. आणि भारतात म्हणजे आता फक्त महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं, गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी पहिले 1.80 कोटी आहे. त्या विद्यार्थ्यांपर्यंत ह्या प्रोग्राम थ्रू पोहोचणं, त्यांना फॉरेन लँग्वेज काय असते, त्याचा पुढे जाऊन वापर काय होणार आहे, ह्या सगळ्याची माहिती मिळणं हे खूप म्हणजे चांगला प्रोजेक्ट आहे. त्याला आपण टेक्नॉलॉजी म्हणून जे काय सपोर्ट करू शकलो म्हणून मी फील की वी आर लकी की याच्यावर आम्ही काम करतोय. खरं
0: क्या बात आहे. बरं, आता थोडस आम्ही जे नॉन टेक्निकल फील्ड मधले जे लोक आहोत तर यांना थोडंसं सोप्या भाषेत जर का तुम्ही समजून सांगितलं तर मला फार आवडेल की तुम्ही टेक्नॉलॉजी पार्टनर म्हणून FLOA सोबत जोडले गेलेले आहात. हे ऐकताना खरं तर खूप छान वाटतं, पण नेमकं तुम्ही कशा पद्धतीने त्यांना हेल्प केलेली आहे किंवा काय तुम्ही काम केलंय किंवा तुमचा रोल यामध्ये कशा पद्धतीने आहे हे थोडं मला सविस्तररित्या समजून घ्यायला नक्की आवडेल.
1: ठीक आहे, मी सुरुवात करतो. मला असं वाटतं ऑनलाईन शिकणे हे कोविड काळापासून मला जास्त म्हणजे त्याला आधी होतच ऑनलाईन शिकायचं, लोक कोर्सेस करायचे, पण कोविड जेव्हा झालं त्याच्यानंतर लोकांना असं त्याचं महत्व पटलं की ऑनलाईन पण शिकता येतं. आणि त्यानंतर हे सगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत म्हणजे ऑनलाईन आपण शिकू शकतो हे जास्त लोकांपर्यंत पोहोचलं आणि लोकांनी त्याला ऍक्सेप्ट सुद्धा केलं. सो हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म मग असं म्हणजे काय म्हणूया की त्याच्यामुळे सो टेक्नॉलॉजी ह्याच्यासाठी असं काय देऊ शकतो आपण. मी जसं म्हणजे आपण ऐकतोच तेव्हापासून की कोणीतरी ऑनलाईन तो व्हिडिओ बघत आहे, तो व्हिडिओ बघतोय, त्या व्हिडिओला आता ऑनलाईन असण्याचे फायदे कसे असतात की मी मला जर तो कन्सेप्ट समजून घ्यायचा असेल तर मी त्याला 10 वेळा बघू शकतो तो व्हिडिओ. मी रिवाइंड करून परत एकदा असं करून मी 10 वेळा तो समजून घेऊ शकतो. सो मला माझ्या हिशोबाने मला हवं तेव्हा मी तो कोर्स करू शकतो, हा एक त्याचा उपक्रम झाला. त्याच्यानंतर दुसरं असं आहे की ही एक्झाम सुद्धा ऑनलाईन असते. सो याच्यामुळे काय होतं की हे कोणी आपण म्हणजे एक्झाम ऑनलाईन असल्यामुळे त्यांना कुठेही जायची गरज नाही, ते त्यांच्या घरात बसून ती एक्झाम देऊ शकतात. सो अशा प्रकारे याचा एक अजून वेगळा फायदा आपण ऑनलाईन असल्यामुळे देऊ शकतो असं मला वाटतं. की ह्या आणि हेच सगळं FLOA प्लॅटफॉर्म आहे की एक लँग्वेजच्या नंतर दुसरी लँग्वेज, हे जे काही त्यांना घरात बसून ती एक एक लँग्वेज शिकता येते. तो आता हा जो प्लॅटफॉर्म बनवलाय मी त्याच्यावरती लाईक बघायला गेलं तर IIT JEE क्लासेसचे एक्झाम्स होतात, NEET होतात, संस्कृत सेवा फाउंडेशन आहे त्यांनी पण याच्यावरती संस्कृत मध्ये एक्झाम घेतले आहेत. आणि आता मेडिकल कॉलेजच्या पण काही एक्झाम याच्यावरती झाल्या आहेत. आणि आता FLOA अशा या दोन्ही फ्रेंच आणि जर्मन भाषांच्या एक्झाम याच्यावरती होतात. सो ते एक छान वाटतं आणि त्याचा भाग असल्याचा लाईक अभिमान सुद्धा आहे.
0: वा किती छान. सर तुम्ही काय सांगाल?
2: ऍक्च्युली टेक्नॉलॉजी ना एक जसं कॅटलिस्ट म्हणून काम करतं. जसं कॅटलिस्ट म्हणजे बेसिकली कुठली प्रोसेस फास्ट काम करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर होतो खरा. आणि हल्लीच्या काळात आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे, आणि त्याचा वापर म्हणजे डेली लाईफ मध्ये आपण सहजपणे करायला लागलोय. तेच FLOA सोबत जोडल्या गेलंय आणि टेक्नॉलॉजी त्याला एक इंटिग्रेटेड पार्ट बनवला. तो सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर कुठली ऍक्टिव्हिटी असो, म्हणजे मुलाला FLOA परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन भरायचंय, रजिस्ट्रेशन भरण्यासाठी ऑनलाईन फॉर्म आहे, लोक येतात ऑनलाईन फॉर्म भरतात, फी भरतात आणि रजिस्टर करतात. त्याच्यासाठी जसा आपल्या काळात म्हणजे मी जेव्हा शिकायचो एखादी परीक्षा द्यायची असेल तर मला तो फिजिकल फॉर्म भरायला लागायचा, पैसे पोस्टात जाऊन जमा करायचे, त्यानंतर मला पोचपावती मिळायची. हे सगळे ही सगळी जी प्रोसेस आहे ती टाइम कन्झ्युमिंग पण होती, खर्चिक होती. त्याच्याऐवजी हे जे काही आता टेक्नॉलॉजीचा वापर करून सोपं झालंय ना, त्याच्यामुळे लोकांची पण लाईफ कन्व्हिनियंट आहे, त्यांच्यापर्यंत जास्त गोष्टी पोहोचताय. बेसिकली असं प्रत्येक स्टेजला आहे FLOA मध्ये, रजिस्ट्रेशन असो, ऑनलाईन लर्निंग असो, त्यानंतर एक्झाम असो. एक्झाम तुमची ऑफलाईन जरी झाली तर ते एक OMR शीट म्हणून कॉन्सेप्ट असतो. म्हणजे तुम्ही एखादी एक्झाम दिली असेल तर असे गोल असतात सर्कल, त्याला आपण पेन्सिलनी गोल करतो असं, तर त्या ज्या OMR शीट असतात ना त्या पण ऑटोमॅटिक रीड होतात कम्प्युटर थ्रू. म्हणजे त्याला आहे ना आपल्याला मॅन्युअली चेक नाही करायला लागत. हे सगळं जे काही टेक्नॉलॉजीचं युसेज आहे ते युसेज आपण म्हणजे कमी रिसोर्सेस मध्ये जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. त्याच्यामुळे याला स्प्रेड खूप मिळतो. तो कॉन्सेप्ट जो आहे तो म्हणजे फॉरेन लँग्वेज शिकवणं, त्याचा कंटेंट बनवणं हा एक पार्ट झाला. सो त्याचा यू कॅन से हार्ट किंवा ब्रेन आहे, पण बाकीचा जो पार्ट आहे ना ज्याच्यामुळे ते सोपं होतं तो सगळं टेक्नॉलॉजी हँडल करते.
0: खरंच खूप छान आणि सोप्या भाषेत सर तुम्ही हे समजून सांगितलं. तर फ्लोआ सोबत काम करतानाचा काही वेगळा अनुभव इथे आज तुम्हाला दोघांनाही शेअर करावा असा वाटतो का?
1: खूप सारे अनुभव आहेत. काय आहे हे सगळं सोपं करायचं म्हणजे प्रत्येकाला ते वापरता आलं पाहिजे. तर याच्यासाठी ना म्हणजे जेव्हा आपण आयटी मधलं सोल्युशन बनवतो तर ते आयटी मधलं सोल्युशन बऱ्याच वेळेस असं बनतं की काय ठीक आहे लोकांना समजेल, पण जेव्हा तुम्हाला ते प्रश्न येतात की हे जमत नाहीये तर मग आपल्याला समजतं की नाही नाही आपण जे काही विचार करतोय ते एकदम सगळ्यात सोपं म्हणजे तुम्हालाही मी एक्सप्लेन करू शकता आलं पाहिजे, तुम्हालाही ते वापरता आलं पाहिजे. सो लोकांनी चुका नाही करायला पाहिजे तर त्याच्यासाठी काय काय करू शकतो असे सगळे अनुभव. मग याच्यामुळे काय होतं की सॉफ्टवेअरची जे डेव्हलपमेंट प्रोसेस आहे त्याला एक वेगळा अँगल मिळतो. आणि दुसरं जर पार्टिसिपेशन म्हणाल तर कुठल्या तरी एका रिमोट शाळेत ना, म्हणजे माझ्यासाठी तर असं होतं मी राजगुरुनगर मधलं ती मुलगी पहिली आली होती भारतामध्ये. सो ती माझ्यासाठी म्हणजे मुलांसाठी हे प्लॅटफॉर्म इन्स्पिरेशन आहे, पण माझ्यासाठी ती मुलगी इन्स्पिरेशन होती की आम्ही जो काही प्लॅटफॉर्मशी संलग्न आहोत त्या प्लॅटफॉर्म मधनं अशी मुलगी पहिली आली आहे आणि ती भारतात आली आहे आणि ती जर्मन अशा फॉरेन लँग्वेज मध्ये ती पहिली आली आहे. सो म्हणजे मला सुद्धा ती जर्मन लँग्वेज येत नाही, पण जेव्हा ते असं बघितलं की किती आपण सोपं करून देऊ शकतो तर शैलेश सर नेहमी माझ्या मागे असतात की अरे हे सोपं करूया, अरे सोपं करूया. सो ते आता सोपं करत करत म्हणजे आता माझ्या कुठलंही सॉफ्टवेअर बनवत असताना मी सोपं करूया असं एक मागे डोक्यात असतं की सोपं करायला पाहिजे.
0: खूपच छान.
2: माझा अनुभव म्हणजे आतापर्यंत ना आम्ही म्हणजे मी पर्सनली फील्ड वर फार गेलेलो नाहीये, म्हणजे शाळांमध्ये वगैरे आम्ही बॅकएंड टेक्नॉलॉजी आणि हे सगळं काम केलं. पण जेव्हा केव्हा मीटिंग असते तर शाळेत काय होतं, लोकांचे रिएक्शन काय आहे, टीचर लोकांचे रिएक्शन, प्रश्न, असं भरपूर इंटरेस्टिंग डिस्कशन होत असतं. मला पण असं एक लाईव्ह एक्सपिरियन्स घ्यायचंय शाळेत जाऊन, त्यांचे रिएक्शन बघून, त्यांचे क्युरिओसिटी काय असते. अजून आतापर्यंतचे जे अनुभव आहे ते मी फक्त ऐकले, मला स्वतः अनुभव व्हायचे एकदा शाळेत जाऊन. ती माझी इच्छा आहे, मी शैलेश सरांना पण सांगितलं की सर आपण एकदा मला पण घेऊन चला, तर वाटलं की तुम्ही एकदा कम्प्लीट करा त्यानंतर जाऊ.
0: वा, आणि तुमच्या दोघांचा काही पुढे भविष्यात मानस आहे का की फ्रेंच आणि जर्मन आपण पण शिकावी असा?
1: मला असं वाटतं मला ते म्हणजे अगेन काय म्हणूया ते गुटन मॉर्गन मला ऐकून ऐकून ते व्हिडिओ म्हणजे जेव्हा ते सुरू झालं तेव्हा ते ऐकून ऐकून सुद्धा तेवढं जमलंय. हो नक्कीच परदेशी भाषा शिकायला हवी सो मला नक्कीच वाटतं आणि शिकेन असं आता तरी वाटतंय की शिकेन नक्की कधीतरी. आता ते लवकर योग सोडून आला तर चांगलं वाटणार आहे, नक्कीच आवडेल.
2: प्रयत्न करू आम्ही.
0: अगदी. तुम्ही खर तर हा जो काही खूप मोठा भार उचलताय आता जेव्हा तुमच्याशी गप्पा मारतीये, तुम्ही जे काही सांगताय सगळं, तुमचं काम कशा पद्धतीने चालतं ते ऐकून खरंच खूप छान वाटतंय की एक खूप मोठा पार्ट तुम्ही सांभाळता आहात आणि ज्याच्यातून मुलं शिकतात ते सोपं करणं हे जे तुमचं काही एम आहे ते ऐकून खरंच खूप छान वाटलं की फक्त आपण एखादं प्रोजेक्ट कम्प्लीट करून देणं किंवा एखादं सॉफ्टवेअर बनवून देणं इथपर्यंत तुम्ही मर्यादित नाही राहिलेले आहात, तर त्याचा जास्तीत जास्त लोकांना किंवा सर्वसामान्य लोकांना सुद्धा जे या फील्डमधले नाही आहेत अशांना सुद्धा सोपं वाटावं ह्यासाठी जे तुमचे प्रयत्न जे चालू आहेत ते ऐकून खरंच खूप छान वाटलं. पण जाता जाता आपल्या सगळ्या श्रोत्यांना काही सल्ला द्यावा असा वाटतो का, फॉरेन लँग्वेज का शिकली पाहिजे आणि काय त्याचा पुढे भविष्यात उपयोग होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं?
1: भाषा कुठली पण शिकली तर वाया जात नाही म्हणजे मला तर असं वाटतं. तुम्ही म्हणजे आपण सची भाषा घरात बोलतो कारण मग मुलांना नाही समजावी, तर तुम्ही अशी जर नवीन भाषा शिकलात तर तुम्हालाही छान वाटेल शिकताना आणि तुम्ही त्या भाषेमध्ये बोललात तर म्हणजे तुम्ही एक तर तुमची सिक्रेसी मेंटेन राहू शकेल, तुम्ही एकमेकांशी बोलता आहात तसं होऊ शकतं. दुसरं की नवीन भाषा शिकल्याने तुम्हाला नवीन संस्कृती शिकायला मिळते आणि मला असं वाटतं की संस्कृती शिकावी, त्याच्यात काय नवीन आहे ते तुम्ही तुमच्या आयुष्यात कसं वापरू शकता तेही वापरून बघा.
0: नक्की नक्की. वा,
2: मला एक सांगायचं की आपण आता म्हणजे करंट एआयच्या युगात जगतोय, एआयनी बऱ्याच काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आता आणि देणार पण आहे पुढे, पण त्या सगळ्या करेक्ट आहे नाही आहे हे जाणून घेण्यासाठी जसं भारताचं काहीतरी एक कल्चर आहे, महाराष्ट्राचं एक कल्चर आहे, ते जर्मन भाषेत, फ्रेंच भाषेत किंवा इतर कुठल्याही भाषेत जेव्हा केव्हा ते लोक मांडतात ते करेक्ट मांडताय नाही मांडत आहे तर काय चुका आहे ह्याचं अंडरस्टँडिंग आपल्या लोकांना असलं पाहिजे. म्हणून आपण आपल्या मुलांना किंवा ह्या सगळ्या लोकांना कुठली तरी परकीय भाषा शिकवणं हे आवश्यक आहे आणि म्हणून हा जो इनिशिएटिव्ह आहे ना हा खूप महत्वाचा आहे. हा फ्युचरमध्ये आपल्याला क्रॉस व्हॅलिडेशन आणि याच्यासाठी पण उपयोगी पडेल. म्हणून खूप लोकांनी शिकावं. राजेश सर जसं म्हटले की तुम्हाला एक नवीन कल्चर शिकायला मिळतं, त्यांच्या मेथड शिकायला मिळतात, हे पण एक महत्वाचा भाग आहे. पण पुढचं जे काही फ्युचर येणार आहे त्याच्यासाठी आपण प्रिपेअर असलो पाहिजे. म्हणून वी शुड लर्न दिस असं मला वाटतं.
1: मला असं वाटलं की आता आपण बोललो सगळं इंटरनेट वगैरे वगैरे, सो एक सांगायचं राहून गेलं की हे सगळं इंटरनेट असल्यानंतरच हे सगळं शिकायला मिळेल असं नाहीये. सो रिओ प्ले जे दिलीप सरांचं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामुळे आम्ही काय केलंय की हे रिओ प्ले मध्ये आम्ही हे सगळं कंटेंट जो आहे डेव्हलप केलेला तो आम्ही पेनड्राईव्ह फॉर्मॅटमध्ये ऑफलाईन हा कंटेंट शाळांना देतो. शाळा त्यांच्या हिशोबाने एक तास बनवून तो शाळेत शिकवू शकतात आणि मग मुलांनी काय शिकलं हे शिकण्यासाठी ते जे आमची ऑनलाईन जी एक्झाम आहे ती ऑनलाईन एक्झाम देऊ शकतात किंवा ऑफलाईन एक्झाम सुद्धा, म्हणजे जे सरांनी सांगितलं ना ती गोळे गोळे ओएमआर शीट मधनं ते बनवून ती एक्झाम तशी पण देऊ शकतात. सो गरज नाहीये की फक्त इंटरनेट असलंच पाहिजे वगैरे, इंटरनेट नसताना सुद्धा तुम्ही याचा भाग असू शकता. म्हणजे हे एक अजून म्हणजे टेक्नॉलॉजीने दिलेलं वरदानच म्हणूया आपण.
0: नक्कीच, खरोखरच हा एक खूप महत्वाचा आणि प्लस पॉइंट तुम्ही सांगितला की बऱ्याच वेळेला असं होतं की दुर्गम भागामध्ये किंवा अतिदुर्गम भागामध्ये विद्यार्थ्यांना या फॅसिलिटीज नाही उपलब्ध होऊ शकत, किंवा आपल्याकडे सुद्धा लोड शेडिंग आलं की आपल्या ते इंटरनेटचा काही उपयोग होत नाही. तर तुम्ही हे जे काही त्याच्यावरती सोल्युशन काढलंय, खरोखरच तुम्ही जे सोल्युशन्स बनवता ते खऱ्या अर्थाने सार्थकी ठरले असं मी म्हणेन.
1: नक्कीच,
0: तर आज तुम्हा दोघांनी सुद्धा इतका छान वेळ आम्हाला दिला आणि तुम्ही महत्वाचा जो काही रोल ह्या फ्लोआ सोबत प्ले करत आहात त्याविषयी जी काही आम्हाला सविस्तर माहिती सांगितली त्यासोबत उत्तम अशा टिप्स पण दिल्या तर त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. मुळात तुम्ही वेळात वेळ काढून आज आमच्याशी जोडल्या गेलात त्यासाठी तुमचे आभार आणि ह्या पुढील सगळ्या वाटचालीसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते. धन्यवाद.
1: धन्यवाद, तुम्हाला पण शुभेच्छा.
0: थँक्यू सर. तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आज सहभागी झाले होते खास पुण्याहून राजेश खरे सर आणि दिलीप कलंत्री सर. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची.